हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि आजच्या सेगमेंटमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि येस, आज आषाढी एकादशी आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांचे आज उपवास असतील, तर एकादशीन दुप्पट काशी असं न करता उपवासही सगळ्यांनी व्यवस्थित करावा. आणि तो उपवास करताना सगळ्यांनी स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणंही फार गरजेचं आहे. आज आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशीच्या निमित्तानं आपल्या सेगमेंटमध्ये सुरुवात करताना आज आपल्या अशाच एका श्रोत्यांनी, ज्यांचं नाव आहे रामकृष्ण नागर गोजे, यांनी पाठवलेली एक खूप सुंदर कविता आपण इथे ऐकणार आहोत. विठ्ठल वदावा ऐकावा विठ्ठल, विठ्ठल वदावा ऐकावा विठ्ठल, पहावा विठ्ठल भरवावा विठ्ठल देही अवगा. विठ्ठल वदावा ऐकावा विठ्ठल, पहावा विठ्ठल भरवावा विठ्ठल देही अवगा. मग नसे बाधा संशय क्रोध, सरले सरले लोभ मत्सर. विठ्ठल विठ्ठल जगी अंगी वनी विठ्ठलनसे, न सुटते कर्म फल फल आले, पेरले तसे कर्म बीज. न पचे सुख न सहावे दुःख, न पचे सुख न पहा न सहावे दुःख, म्हणून पंढरीनाथा केले माय बाप, म्हणून पंढरीनाथा केले माय बाप. श्रोते हो, आज आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशीच्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. आणि आजच्या उपवासाबद्दलही काही गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. आजचा उपवास कसा करायचा आहे, तो कधी सोडायचा आहे, किंवा रात्रीच्या आहारामध्ये काय घ्यायचं, याविषयी जाणून घेणार आहोत. पण तुरतास वेळ झालेली आहे एका छोट्याशा गाण्याच्या. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत रहा आणि ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजी कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. पुढे वळू या सेगमेंटमध्ये आणि अर्थात आषाढी एकादशीचा उपवास आहे आज, तर तो उपवास कधी आणि कसा सोडायचा आहे आणि काय खायचं आहे तर याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आषाढी एकादशीचा उपवास अनेक जण श्रद्धेने करतात. जर काही जण उपवासाच्या पदार्थाचा आनंद घेण्यासाठी उपवास करतात, उपवासाचे पदार्थ सर्वांनाच पचतात असं नाही. अनेकांना पित्त होतं तर कोणाला अजीर्णाचे ढेकर येतात. उपवासाचा त्रास होऊ नये यासाठी वेळीच काळजी घ्यायला हवी. उपवास करताना ज्याप्रमाणे आपण काय खायचं काय खाऊ नये हे लक्षात घेतो, त्याचप्रमाणे उपवास सोडताना काय खावं ते सुद्धा पाहायला हवं. कारण यामुळे तब्येतीचे विकार जे आहेत ते उद्भवत नाहीत आणि उपवासाचा त्रासही होत नाही. उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा असल्यामुळे अनेक जण ऑफिसला पोहोचण्याच्या आधीच सकाळी जे आहे ते फक्त चहा बिस्किट खातात, त्यानंतर थेट 12 किंवा 1 वाजता जेवतात. पण आदल्या दिवशी उपवास असेल तर असं करणं टाळावं. सवय असेल तर सकाळी कमी चहा घ्या, जमल्यास नाश्ता करा, अन्यथा पचनाचे विकार उद्भवू शकतात आणि डोकेदुखी सुद्धा होऊ शकते. सकाळी तुम्ही फळं खाऊ शकता, फ्रूट ज्यूस घेऊ शकता, केळी संत्री या पदार्थांचं सेवन करू शकता, किंवा रात्री पाण्यात भिजवलेले ड्रायफ्रूट जे आहे ते सकाळी खा. अक्रोड, काजू, द्राक्ष, मनुके, बटाटे, भात, गहू, ज्वारी या पदार्थांचा आहारात समावेश करा. उपवासाच्या दुसऱ्या दिवशी तिखट मसालेयुक्त तळलेले पदार्थ खाणं टाळा. उपवासामुळे पोटाला एक प्रकारचा आराम मिळतो, पण पोटाला जास्त ताण दिल्याने पचनावर याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून हलका आहार घ्या. आहारात रव्याचा उपमा, शिरा, तांदळाची खीर, सूप, भात, ज्वारीची भाकरी, दलियाचा उपमा असे पदार्थ तुम्ही खाऊ शकता. जेवणात गोड पदार्थ असतातच, अशा वेळी तांदुळाची किंवा गव्हाची खीर, शेवयांची खीर असे पदार्थ बनवा. कारण खीरीत प्रथिनांचे प्रमाण जास्त असते, यात कर्बोदक असतात आणि उपवास सोडताना खीर खाल्ल्याने अशक्तपणाची तक्रार दूर होते. याशिवाय खीर करताना त्यात साखर कमी प्रमाणात घाला किंवा साखरेऐवजी गुळाचा वापर करा. तर आज तुमचा आषाढी एकादशीचा उपवास असेल. आजही उपवास पाळताना बरेच जण जे आहेत ते अगदी काहीही न खाता पिता उपवास करतात, तर काही जण जे आहेत ते एकादशी आणि दुप्पट खाजी असं म्हणत बरेच पदार्थ खातात. पण हे सगळे पदार्थ खाताना तुम्ही काय खाताय, कोणत्या वेळेला खाताय किंवा तुमचा आहार कसा आहे, तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात घेऊन हा उपवास करायचा आहे, जेणेकरून आपल्याला काही त्रास होऊ नये. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी उपवास सोडताना कशी काळजी घ्यायची, कोणते पदार्थ खायचे, अगदी मसालेदार तिखट तेलकट पदार्थ खाण्याऐवजी हलका आहार घ्यायचा आहे आणि अगदीच उपाशीही राहायचं नाही आहे. तर याच नोटवरती पुन्हा एकदा एक बहारदार गाणं इथे ऐकूयात, चंद्रभागेच्या तिरी. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कमल पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आज आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशी म्हटलं की विठ्ठलाचे भक्त यांविषयी बऱ्याच गोष्टी आणि कथा ज्या आहेत त्या आपण ऐकत असतो. आज आपण जनाबाईंची एक जी कथा आहे ती इथे ऐकणार आहोत. संत जनाबाई. कार्तिक महिन्यातील नोव्हेंबर एका दिवशी पंढरी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांनी भरलं होतं. जनाबाई आपल्या आई वडिलांसोबत तीर्थयात्रेसाठी तिथे आल्या होत्या. मंदिराच्या महाद्वारात बसून त्यांनी आपल्या आई वडिलांना सांगितले की त्यांना त्यांच्यासोबत परत जायचे नाही आणि आपले उर्वरित आयुष्य पंढरीत विठ्ठलाची पूजा करत घालवायचे आहे. तेव्हा जणी फक्त 7 वर्षांची होती आणि तिचे बोलणे ऐकून तेथील इतर भाविक आश्चर्यचकित झाले. हे ऐकून तिचे आई वडील खूप अस्वस्थ झाले. जनीला समजवण्याचे प्रयत्न अनेक प्रयत्न केल्यानंतर तिचा दृढ निश्चय आणि विठ्ठलावरील प्रेमाचा विचार करून स्वतःला धीर देत तिचे आई वडील अखेरीस घरी परतले. योगायोगाने नामाने त्या लहान मुलीला पाहिले आणि तिला विचारले की ती एकटीच का आहे व तिच्या आई वडिलांविषयी चौकशी केली. जनी म्हणाली की विठ्ठलच तिचे आई वडील आहेत आणि त्याच्याशिवाय तिचे दुसरे कोणीही नाही. हे ऐकून नामाच्या मनात जणीबद्दल करुणा निर्माण झाली. तो तिला घरी घेऊन गेला. नामाने गोनाईला सांगितले की ही मुलगी त्याला मंदिरात सापडली असून तिने आपले आई वडील गमावले आहेत आणि आपल्याला तिची काळजी घ्यावी लागेल. तेव्हापासून ती नामाच्या घरातील सर्व घरकाम करू लागली आणि स्वतःला नामाची दासी म्हणू लागली. कोणतेही घरकाम करताना ती विठ्ठलाच्या नावाचा जप करत असे आणि रात्री ती विठ्ठलाचे गुणगान गात असे व त्याचे ध्यान करत असे. एके दिवशी रात्री नामा झोपला असता तेव्हा एक जोरदार वादळ आले आणि त्याने नामाच्या झोपडीचे छप्पर उडवून नेले. हे पाहून विठ्ठलाचे नाव आणि त्याच्या कुटुंबाला झोपता यावे म्हणून आपले सुदर्शन चक्र झोपडीभोवती फिरवले. मुसळधार पाऊस पडत होता पण झोपडीत पाण्याचा एक थेंबही शिरला नाही. त्यानंतर विठ्ठलाने नामाची झोपडी पुन्हा बांधली. जेव्हा नामा जागा झाला तेव्हा त्याने विठ्ठलाचे पिठांबर अर्थात वस्त्र झोपडीबाहेर चमकताना पाहिले आणि तो बाहेर येऊन त्याच्या पाया पडला. मग नामाने विठ्ठलाला विचारले की तो इतक्या रात्री उशिरा येते काय करतोयस. तेव्हा विठ्ठलाने त्याला सांगितले की वादळ आले होते आणि त्यामुळे त्याचे चप्पर उडून गेले होते म्हणून तो ते पुन्हा बांधायला आलाय. मग विठ्ठल नामाला म्हणाला की जर तो वेळेवर आला नसता तर त्याच्या मुलांना थंडी लागली असती आणि गोनाई विठ्ठलावर खूप रागवली असती व त्याच्याशी कठोरपणे बोलली असती. हे ऐकून गोनाई लगेच विठ्ठलाच्या पाया पडली. जेव्हा जाणी लगेच आली आणि तिने पाहिले की विठ्ठल पूर्णपणे उला झालाय म्हणून तिने एका कोरड्या कापडाने त्याची पाठ पुसली. मग विठ्ठल नामाला म्हणाला की त्याला भूक लागली आहे असेल आणि त्याने त्याला आपल्यासोबत जेवायला सांगितले. मग गोनाईने थोडे अन्न आणले आणि नामा गोनाई रजई नामाची मुले सर्वजण विठ्ठलासोबत जेवायला बसले. हे पाहून जनीला खूप दुःख झाले कारण विठ्ठलाला तिची दया आली नाही आणि त्याने तिला बोलवलेही नाही. विठ्ठलाने लगेचच जेवण थांबवले आणि नामाला म्हणाला की त्याला आज जेवणाचा आनंद मिळत नाहीये आणि का ते त्याला कळत नाहीये. नामाने लगेच विठ्ठलाला उत्तर दिले की जणी बाहेर दुःखाने उभी आहे आणि त्यामुळेच त्यालाही जेवणाचा आनंद मिळत नाहीये. विठ्ठलाने जेवण थांबवताच सर्वांनी जेवण थांबवले. गोनाईने ते ताट जनाईला दिले. त्यात ज्यात विठ्ठलाने थोडे अन्न शिल्लक ठेवले होते. मग जणीने ते आनंदाने आपल्या झोपडीत नेले. तेव्हा नामा आणि विठ्ठल नामाच्या पलंगावर झोपले होते. नामा झोपल्यावर विठ्ठल जणीच्या झोपडीत गेला आणि तिला म्हणाला की त्याला भूक लागली आहे आणि म्हणूनच तो तिच्याकडे आलाय. जणीने विठ्ठलाला सांगितले आणि त्याने आधी ठेवलेल्या अन्नाशिवाय तिच्याकडे दुसरे काहीही नाही आणि ते त्याला देण्यास ती संकोच करत आहे. तेव्हा विठ्ठलाने तिला संकोच न करण्यास सांगितले आणि ते आणायला सांगितले. मग त्याने जणीला आपल्या शेजारी बसायला सांगितले आणि ते अन्न खाल्ले. त्यानंतर त्याने जणीला सांगितले की तिने जे काही दिले आहे त्याने तो आनंदी आणि समाधानी आहे. मग विठ्ठल जणीकडे आला आणि तिला उठायला सांगितले कारण धान्य दळण्याची वेळ झाली होती. त्याने तिला असंही सांगितले की त्याने जात्याची साफसफाई केली आणि तो तिच्या येण्याची वाट पाहत आहे. मग त्याने तिला जात्यावर हात ठेवायला सांगितला आणि तिचे अभंग गायला सांगितले. त्यानंतर विठ्ठलाने स्वतः धान्य दळले आणि पिठाने टोपली भरली. ही गिरणी अजूनही पंढरपुरात आहे आणि गोपाळपूर मंदिराला भेट दिल्यावर आपण तिला स्पर्श करूनही पाहू शकतो. अजून थोडा वेळ शिल्लक होता म्हणून विठ्ठल जाणीच्या झोपडीत झोपला. जेव्हा पहाट होऊ लागली तेव्हा जाणीने विठ्ठलाला उठवले आणि सांगितले की मंदिरात लोक येणार आहेत त्यामुळे तुला ताबडतोब तिथे जावं लागेल. विठ्ठल आपला हार आणि शाल जणीच्या घरात ठेवून जाणीची शाल घेऊन मंदिरात गेला. जेव्हा पुजाऱ्याने मंदिराचा दरवाजा उघडला तेव्हा विठ्ठलाला वेगळीच शाल पांघरलेली पाहून त्याला आश्चर्य वाटले. एका भक्ताने सांगितले की ती शाल जाणीची आहे. तेव्हा त्यांनी ती शाल काढली आणि तेव्हा त्यांना त्यातील हारही गायब झाल्याचे आढळले. त्यानंतर काही लोक जणीच्या घरी आले आणि त्यांनी तिच्यावर विठ्ठलाचा हार व शाल चोरल्याचा आरोप केला.
जनी म्हणाली की तिने यापैकी काहीही घेतलेलं नाही. जेव्हा त्यांनी तिच्या घराची झडती घेतली तेव्हा त्यांना तो हार आणि शाल सापडली. त्यानंतर ते तिला शूलरोहण करण्यासाठी चंद्रभागा इथे घेऊन गेले. त्यांनी तिला एका लोखंडी सळीला बांधले आणि ती असहाय्यपणे विठ्ठलाला हाक मारत होती. ती लोखंडी सळी अचानक पाण्यात रूपांतरित झाली आणि जमलेले लोक सर्व आश्चर्यचकित झाले. त्यानंतर त्या सर्वांनी जणीची स्तुती केली आणि विठ्ठलाची प्रार्थना व गाणी गायली. एके दिवशी जणी अभंग गात असताना विठ्ठल तो लिहून घेऊ लागला. तो अभंग लिहून घेत असतानाच ज्ञानेश्वर मंदिरात आले आणि त्यांच्या लक्षात आले की विठ्ठल काहीतरी लपवत आहे. मग त्यांनी त्याला विचारले की तो काय लपवत आहे. तेव्हा विठ्ठलाने त्यांना सांगितले की तो जमिनीवर जाणीने लिहिलेला अभंग लिहून घेत आहे. ज्ञानेश्वर कळकळून हसले आणि त्यांनी विचारले की जो अभंग त्याच्या स्तुतीसाठी गायला जात आहे तो का लिहून घेत आहे. तेव्हा विठ्ठलाने ज्ञानेश्वरांना सांगितले की जाणीचा श्लोक प्रेममय आहे. मग ज्ञानेश्वरांनी विठ्ठलाला नामाच्या घरी बोलवले. जेव्हा ते नामाच्या घरी पोहोचले तेव्हा तिथे आधीच बरेच संत जमले होते. मग विठ्ठलाने नामाला जणीला बोलवायला सांगितले. जणी काहीतरी घरगुती काम करत होती आणि हे ऐकून तिने लगेच हात धुतले आणि ती तिथे आली. मग ज्ञानेश्वरांनी नामाला विठ्ठल जणीचे श्लोक लिहून घेत असल्याची गोष्ट सांगितली. त्यानंतर विठ्ठल म्हणाले की जणीच्या कविता लिहून काढताना मला आनंद झाला आणि जो कोणी तिच्या कविता वाचेल त्याला माझा आशीर्वाद आहे की त्याच्या कौटुंबिक जीवनात कोणतेही संकट येणार नाही.

कथा आहेत त्या कथा त्या त्यावेळी सीडीजमध्ये लावल्या जायच्या आणि आम्ही प्रत्येक शनिवार रविवारी ह्या ज्या सीडीज आहेत त्या आठवणीने बघायचो आणि अगदी पाठ झालेल्या होत्या तरी त्या बघायचो. तुम्ही या पाहिल्यात का नक्की कमेंट करा आणि याच नोटवरती पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊया. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

हॅलो हाय, नमस्कार श्रोते. हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आर जे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. सेगमेंटमध्ये पुढे वळूयात आणि आजच्या सेगमेंटमध्ये आज आपण फिटनेस मंत्रामध्ये पाहणार आहोत की पाठ कंबरदुखी असेल तर टॉवेलचा एक उपाय करून तुम्ही तुमचं दुखणं जे आहे ते दूर करू शकता आणि तुम्हाला बरं वाटू शकतं. तर ही जपानी टॉवेल मेथड आहे. तर काय करू शकतो आपण? तर काय करायचं? सलग बसून काम केल्यामुळे आपली पाठ कंबर दुखते, फक्त एका टॉवेलने आपल्याला आराम मिळू शकतो. आजकालच्या धावपळीच्या आणि सतत बदलत्या लाईफस्टाईल आणि कॉर्पोरेट कल्चरमध्ये 8 ते 10 तास सलग एका खुर्चीवर बसून काम करणे हा आपल्या जीवनशैलीचा एक भाग बनलाय. यामुळे दिवसभर शरीराची कोणती हालचाल होत नाही, पाठदुखी कंबरदुखी यांसारख्या समस्या अगदी तरुण वयातच सतावू लागतात. या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी आपण कधी पेन किलर घेतो, कधी बाम लावतो, तर कधी शेक घेतो. पण काही वेळ तो आराम तात्पुरता असतो आणि दुखणे पुन्हा डोकेवर काढते. अशा परिस्थितीत सध्या जपानी टॉवेल मेथड सोशल मीडियावर चांगली चर्चेत आहे. या सोप्या पद्धतीमध्ये फक्त एक टॉवेल वापरून शरीराचे पोश्चर सुधारण्यासाठी पाठ आणि कंबरदुखीचा त्रास कमी करण्यासाठी मदत होऊ शकते. तर ही मेथड नक्की कशी आहे, ती कशी करायची आणि तिचे फायदे काय ते बघूया. एका साध्या टॉवेलच्या मदतीने दुखणं कमी करणारी ही सोपी जपानी पद्धत वेदनामुक्त आणि अत्यंत फायदेशीर ठरते. जर आपण देखील दिवसातील 8 ते 10 तास एकाच जागी बसून राहिल्यानंतर कमरेच्या दुखण्याने हैराण असाल आणि दुखण्यापासून झटपट आराम हवा असेल तर एक अत्यंत सोपी ही पद्धत जी आहे ती आपल्याला हेल्प करू शकते. तर जपानी टॉवेल मेथड या पद्धतीने पाठदुखी आणि कंबरदुखी कमी करणे अत्यंत सोपे आहे आणि त्यासाठी तुम्हाला कोणत्याही महागड्या जिम इक्विपमेंट किंवा फिजिओथेरपी टूलची गरज नाही. हे तुम्ही तुमच्या घरी टॉवेलच्या मदतीने अगदी सहज पद्धतीने करू शकता. सगळ्यात आधी एक साधा किंवा टर्किश असा थोडा जाडसर टॉवेल घ्यायचा आहे. तो घट्ट गोलाकार आकारात रोल करून घ्यायचा आहे. आता जमिनीवर किंवा योगा मॅटवर पाठ टेकवून सरळ झोपायचा आहे. रोल केलेला टॉवेल तुमच्या पाठीच्या खालच्या भागाच्या अगदी खाली म्हणजेच नाभीच्या बरोबर मागच्या भागाच्या खाली ठेवून द्यायचं आहे. संपूर्ण शरीर सैल सोडायचं आहे. या स्थितीत सरळ झोपून आपले शरीर

पूर्णपणे रिलॅक्स करायचं आहे. असं केल्याने पाठीचा कणा हलकासा पाठीमागच्या बाजूला स्ट्रेच होतो, यामुळे लोअर बॅक आणि हिप स्नायूंच्या स्नायूंवर आलेला ताण जो आहे तो लगेच कमी होऊ लागतो. तासनतास एकाच जागी बसल्यामुळे आपली कंबर आणि नितंब सतत एकाच वाकलेल्या स्थितीत राहतात. हा हलका स्ट्रेच त्या भागाला विरुद्ध दिशेने वळवून स्नायूंना रिलॅक्स करण्याचे आणि स्नायूंचे अखडलेलेपण दूर करण्याचे काम करतो. त्यामुळे तुम्ही देखील हा जो उपाय आहे तो नक्की करू शकता. जर आपण दिवसभर तासनतास एकाच जागी बसून काम करतोय तर हा उपाय काही वेळासाठी आपल्याला आराम देऊ शकतो, पण हा काही जादुई उपाय नाही आहे. यामुळे ना पोटाची चरबी कमी होते, ना पाठीचा कणा कायमचा सरळ होतो. हा उपाय केल्याने शरीर पूर्णपणे रिसेटसुद्धा होत नाही, त्यामुळे फक्त तात्पुरतं दुखणं जर खूपच जास्त आहे तर ते तुम्हाला त्याच्यासाठी हेल्दी ठरू शकतं. जर तुम्ही पहिल्यांदा जपानी टॉवेल मेथड वापरताय तर सुरुवातीला लहान टॉवेल रोल करा आणि थोड्या वेळासाठी या पोझिशनमध्ये राहा. गरजेपेक्षा जास्त स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करू नका. हळूहळू शरीराला सवय होईल, तसा तुम्ही तो वेळ जो आहे तो वाढवू शकता. ही जपानी टॉवेल मेथड करताना जर आपल्याला तीव्र वेदना, पायांमध्ये मुंग्याने सुन्न पडणे किंवा कमरेपासून पायापर्यंत वेदना होऊ लागल्यास त्वरित थांबायचे आणि डॉक्टरांकडून तपासून घ्यायचे. पाठदुखी किंवा कंबरदुखीचा उपचार केवळ एका व्यायामातून किंवा स्ट्रेचमधून होऊ शकत नाही. चांगल्या परिणामांसाठी नियमित हलका व्यायाम, आसन, चालणे आणि गरज भासल्यास फिजिओथेरपी यांसारख्या गोष्टींचीही डेली रुटीनमध्ये आपल्याला समावेश करायचा आहे. चला तर मग या हेल्दी टिप्स तुम्हाला कशा वाटल्या नक्की प्रतिक्रिया कळवा. आणि त्याचबरोबर आता मी आरजे कोमल इथे तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा. त्याचबरोबर यानंतरच्या सेगमेंटमध्ये रंगीला रेमध्ये आरजे तेजस्विणी यांना ऐकत चला आणि आरजे सीमा यांचा स्वादकाच ऐका, आरजे ज्योती यांचा भ्रमंती, आरजे शब्बीर यांचा कहाणी ओका गुल्लक, आरजे सुवर्णा यांचा विविधा आणि हे सगळे जे कार्यक्रम आहेत हे तुम्हाला कसे वाटतात ह्या प्रतिक्रिया आम्हाला कळवत चला. आचार्य 90 FM सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती नक्की फॉलो करा. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूब. यूट्यूबवरती फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि रिसेंट अपडेट्ससाठी स्टेडी होऊन ताज्या घडामोडी तिकडून तुम्हाला मिळतच राहतील. आचार्य 90 FM पुन्हा एकदा छान सुंदर मनामुरात गाण्यांचा कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा. भेटूयात सोमवारी सकाळी ठीक 9 वाजता आपल्या सगळ्यांच्या लाडक्या सेगमेंटमध्ये मुंबई लोकल विथ आरजे कोमल. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा.

श्रोते हो सुप्रभात. आचार्य 90 FM वर मी आरजे तेजस्वी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आज आषाढी एकादशी आहे. यानिमित्त सर्व भक्तांना आणि सगळ्या आमच्या आचार्य 90 FM श्रोत्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा देते. चंद्रभागेच्या तीरी पंढरीच्या वाळवंटी विठ्ठल नामाचा गजर घुमू दे. तुमच्या जीवनात भक्ती प्रेम आणि आनंद सदैव नांदू दे अशा तुम्हाला शुभेच्छा आहेत. आणि अर्थातच रंगीला रे सदरामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत आज कोणाचे जन्मदिवस आहेत आणि स्मृतिदिन आहेत त्यांच्याविषयी. तर सुरुवात करूया. आज 90s अभिनेत्री रामेश्वरी लुंबा यांचा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 25 जुलै 1975 झाला होता. रामेश्वरी लुंबा दिसायला जितकी गोड होती तितकाच आवाज पण तिचा छान होता. रागेश्वरी ही नॅशनल अवॉर्ड विजेते संगीतकार त्रिलोक सिंह लुंबा यांची मुलगी होती. रागेश्वरीने आपलं करिअर जिद्द चित्रपटापासून सुरू केलं पण हा चित्रपट तिच्या दुसऱ्या आखेनंतर प्रदर्शित झाला. आखे मे खिलाडू तू अनाडी यासारख्या सिनेमातून तिने चांगलं यश मिळवलं. 90s रागेश्वरी जोरात होती. याच दरम्यान तिने कोको कोला सोबत संपूर्ण भारतात कॉन्सर्ट करण्याची एक डील साईन केली होती. या डील सोबतच रागेश्वरी आणि तिच्या वडिलांनी Y2K हा म्युझिक अल्बम लॉन्च करण्याचा निर्णय घेतला. याच अल्बम मधील इक्की इचिक्की या गाण्याचं चित्रीकरण सुरू असताना रागेश्वरीला मलेरियानं गाठलं. या आजारातून रागेश्वरी लवकरच बरी होईल असं वाटत असताना काही दिवसात रागेश्वरीला बेल्स पाल्सी या आजाराचं निदान झालं आणि याच दरम्यान तिला पॅरालिसिसचा अटॅक आला. हा अटॅक इतका मोठा होता की रागेश्वरीच्या शरीराच्या डाव्या भागाची हालचाल मंदावली. तिला बोलताही येईना पण जिद्दीच्या जोरावर रागेश्वरी यातून बाहेर पडली. फिजिओथेरपीच्या मदतीने तिच्या शरीराची डावी बाजू पुन्हा कार्यरत झाली. अर्थात रागेश्वरी पुन्हा बॉलिवूडमध्ये परतू शकली नाही. प्रवाह बाहेर पडल्याने पुन्हा चित्रपटसृष्टीत परत येणं तिला अवघड झालं. तरी नंतर टीव्ही शो मालिका स्टेज शो यामधून ती परत आली. बिग बॉसच्या एका सीझनमध्ये ती सहभागी होती. तिने 2014 लंडनमधील सुधांशु स्वरूप या वकिलाशी विवाह केला. लग्नानंतर लंडनमध्येच ती स्थायिक झाली. तिला एक मुलगी असून सध्या ती लंडनमध्ये मोटिवेशनल टीचर असून लोकांना योगा शिकवते. अशा रागेश्वरीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया आणि अर्थातच ऐकू एक छानसं गाणं.

तर श्रोते हो, आज ज्येष्ठ कवी वसंत बापट यांचाही जन्मदिवस आहे. त्यांचा जन्म 25 जुलै 1922 कराड इथे झाला होता. विश्वनाथ वामन बापट उर्फ वसंत बापट हे मराठी साहित्यातील अत्यंत लोकप्रिय आणि बहुआयामी कवी, लेखक, प्राध्यापक आणि स्वातंत्र्यसैनिक होते. साने गुरुजींच्या विचारांचा आणि राष्ट्रसेवा दलाचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. त्यांनी आपल्या ओघवत्या आणि ओषपूर्ण काव्याने मराठी रसिकांच्या मनावर अनेक दशकं राज्य केलं. वसंत बापट यांचं महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या सप महाविद्यालयात झालं. त्यानंतर ते मुंबईतील नॅशनल कॉलेज आणि रामनारायण रुईया कॉलेज ह्या महाविद्यालयातून मराठी आणि संस्कृत या विषयाचे प्राध्यापक झाले. 1974 पासून मुंबई विद्यापीठातील गुरुदेव टागोर अध्यापनाचे ते प्राध्यापक होते. तरुण वयातच भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी ते झाले होते. माझी या जातीचे मज भेटो कोणी, ही माझी पुरवून अस जीवीचे जीवलग, असे भेटला की दोघांचा एकच श्वास, अशा कवितेवर निष्ठा असणारा कवी म्हणून वसंत बापट ओळखले जातात. राष्ट्रसेवा दलाच्या मुशीत घडलेल्या वसंत बापट यांचा बिजली हा पहिला काव्यसंग्रह, सेतू, अकरावी दिशा, सखीना, मानसी हे त्यानंतरचे. त्यांच्या प्रतिभेची विविध रूपं रसिकांनी वाचली आणि अनुभवली. लहानपणापासून बापटावन राष्ट्रसेवा दलाचे आणि साने गुरुजींच्या सहवासाचे संस्कार झाले. शेवटपर्यंत ते राष्ट्रसेवा दलाशी संलग्न होते. बिजली या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहावर या संस्कारांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. अकरावी दिशा, सकीना आणि मानसी हे त्यांचे बिजली नंतरचे काव्यसंग्रह होते. त्यांनी लहान मुलांसाठीही कविता लिहिल्या. वसंत बापट 1983 ते 1988 या काळात साधना नियतकालिकाचे संपादक होते. पौराणिक आणि ऐतिहासिक कथानकांवरची त्यांची नृत्य नाट्यही प्रभावी ठरली. केवळ माझा सह्य कडा ही त्यांची कविता सर्वतोमुखी झाली. गगन सदन तेजोमय सारखे अप्रतिम प्रार्थनागीत त्यांनी लिहिलं. कालिदासाच्या विरही यक्षाची व्याकुळता त्यांनी मेघ हृदयाच्या रूपानं मराठीत आणली. त्यांची सकीना उर्दूचा खास लहेजा घेऊन प्रकटली आणि तुला न ठेवील सदा सलामत जर या मालिक दुनियेचा कसा सकीना यकीन यावा कमाल यांच्या कमी किमयेचा सांगून गेली. पुले यांनी एकदा वसंत बापट यांना बापट रोज गाणं थापट म्हटलं, पण वसंत बापटांनी मात्र आपलं गाणं थापटत असताना कधी कधी थोपटलंही असं ते म्हणत. नव्या कवितेतून गाणं हरवलं आहे, तरुणाईने गाणी गुंफायला हवीत. बापट हे केशवसुतांच्या मालिकेतील कवी होते. देशात घडणाऱ्या घटनांची दखल घेऊन मत मांडलं पाहिजे असे मानणारे ते कवी होते. शतकाच्या सुवर्णमुद्रा हे त्यांचं अखेरचं पुस्तक. वसंत बापट यांचं 17 सप्टेंबर 2002 रोजी निधन झालं. आपल्या समूहातर्फे वसंत बापट यांना आदरांजली वाहूया आणि ऐकूया एक छानसं गाणं.

ज्येष्ठ संगीतकार गायक सुधीर फडके उर्फ बाबूजी यांचा जन्मदिवस आहे त्यांच्याविषयी. त्यांचा जन्म 25 जुलै 1919 कोल्हापूर इथे झाला. बाबूजींचं वैशिष्ट्य म्हणजे गायक आणि संगीतकार या दोन्ही आघाड्यांवर त्यांनी केलेली तोला मोलाची कामगिरी होय. मराठीतील सर्वाधिक यशस्वी आणि लोकप्रिय संगीतकार कोण असा प्रश्न उपस्थित झाला तर बाबूजींचंच नाव पुढे येईल यात तुम्ही मात्र शंका नाही. मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ साकारण्यात ज्या कलाकारांचं भरीव योगदान आहे त्यातही बाबूजींचं नाव अग्रस्थानी आहे. स्वातंत्र्यपूर्ण काळात कोल्हापूरपासून सुरू झालेल्या त्यांच्या कला प्रवासानं 4-5 दशकांवर अमिट असा ठसा उमटवला आहे. बाबूजी यांचं मूळ देवगडच्या भूमीत आहे यावर नव्या पिढीचा विश्वासच बसत नाही, पण ते पूर्ण सत्य आहे. आजही त्यांचं घर वाडा फणसे या गावात अस्तित्वात आहे. त्यांचे आजोबा फणसे इथून कोल्हापूरला गेल्यावर तिथे स्थायिक झाले. त्यांचे पाळण्यातील नाव राम. बाबूजींचे वडील विनायक हे निष्णात वकील म्हणून प्रसिद्ध असल्यानं त्यांना कोल्हापूरचे टिळक म्हणून ओळखले जायचे. गायन आणि वादनाचे सुरुवातीचं शिक्षण त्यांनी पंडित वामनराव पाध्ये यांच्याकडून घेतलं. त्यांच्या वडिलांच्या अचानक निधनानं त्यांना संगीताचं शिक्षण मध्ये सोडून पोटापाण्याच्या व्यवसायात लक्ष घालावं लागलं. कोल्हापूर सोडून मुंबईत आणि नंतर उत्तर भारतात 2 वर्ष दौरा करून त्यांनी मैफिलींमध्ये सादरीकरण केलं. यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रांतातील लोकसंगीताचा आणि कलांचा जवळून अभ्यास करता आला. त्याचा वापर बाबूजीने आपलं संगीत खुलवण्यासाठी केला. HMV सोबत 1941 त्यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली. जगाच्या पाठीवर या चित्रपटातील गीतं त्या काळात खूपच गाजल्यानं सुधीर फडके यांना खूप प्रसिद्धी मिळाली. स्वतः गायक गीतकार असल्यानं पुढे प्रभात चित्रपट संस्थेच्या माध्यमातून 1946 ते संगीतकार म्हणून उदयास आले. जुन्या पिढीतील पार्श्वगायिका ललिता देऊळकर यांच्याशी 29 मे 1941 त्यांचा विवाह झाला. पुणे येथे संपन्न झालेल्या विवाहात त्यांनी स्वतःच्या लग्नात मंगलाष्टकं म्हटल्याचं सांगितलं जातं. ललिता फडके यांनी सांगितलेली लग्नाची आठवण मजेदार आहे. बाबूजी संगीत देत असलेल्या संत जराबाई या चित्रपटातील गाणी गायची संधी मिळाल्यानं त्या आईसोबत पुण्याला गेल्या. बाबूजींच्या सांगण्यावरून विरंगुळ्यासाठी त्यांची आई बाबूजींच्या घरी जाऊ लागली. तेथे बाबूजींचे सोरले बंधू नाना यांनी तुमची मुलगी माझ्या भावाशी लग्न करेल का असा थेट प्रश्न केला. आई म्हणाली आमची ललिता फार रागीट आहे, लग्न करायचं नाही म्हणते. बाबूजीही रागीटच होते. अखेर हो नाही करता करता 29 मे 1949 या दिवशी या दोघांचं पुण्यात लग्न झालं. या लग्नात मोहम्मद रफी यांनी मंगलाष्टकं म्हटल्या होत्या. किती रोमांचकारी प्रसंग असेल तो. लग्नापूर्वी सतत गायल्याने गळ्यावर प्रचंड ताल आणला होता आणि गायकची हौसही फिटली होती, त्यामुळे लग्नानंतर गाणार नाही असं लग्नापूर्वीच त्यांनी बाबूजींना सांगितलं होतं असं ललिताताईंनी म्हटलं आहे. रामचंद्र विनायकराव फडके हे त्यांचं खरं नाव. कवी ना देशपांडे यांनी रामचंद्र हे नाव बदलून सुधीर असं नामकरण केलं. बालगंधर्व आणि हिराबाई बडोदेकर हे बाबूजींचे गायनातले आदर्श होते. त्यांनी भावगीतं, भक्तिगीतं, लोकगीतं, लावणी, भारूड, चित्रपट संगीत असे विविध प्रकार हाताळले. त्यांनी हिराबाई बडोदेकर, बालगंधर्व, पंडित भीमसेन जोशी, लता मंगेशकर, आशा भोसले, माणिक वर्मा, मोहम्मद रफी, मन्नाडे अशा दिग्गज गायकांच्या स्वरांना साथ चढवला आहे. हा माझा मार्ग ऐकला, लाखाची गोष्ट, प्रपंच, जगाच्या पाठीवर, मुंबईचा जावई, चंद्र होता साक्षीला, झाला महार पंढरीनाथ, वंदे मातरम असे मिळून 110 चित्रपटांना बाबूजींनी संगीत दिलंय. त्याला लोकांनी प्रचंड दादही दिली आहे. ज्योती कलश छलके आणि खुश है जमाना, आज पहिली तारीख आहे या संगीत दिलेल्या आणि दिसली सो तू फुलले ऋतू, तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे अशी अनेक भावगीतं बाबूजींच्या सुमधुर आवाजामुळे अजरामर झाली आहे. गायक संगीतकार म्हणून प्रसिद्ध असलेले सुधीर फडके यांच्यात एक चांगला अभिनेताही दडलेला होता. त्यांचे सुहासिनी, आम्ही जातो आमच्या गावा, लाखाची गोष्ट, जगाच्या पाठीवर हे चित्रपट प्रचंड यशस्वी ठरले होते. हिंदी चित्रपटातील भाभी की चुडिया या चित्रपटाचे ज्योती कलश छलके हे पाड गाणं आजही रसिक मनाचा ठाव घेतं. सुधीर फडके यांचे 29 जुलै 2002 रोजी निधन झाले. आपल्या आचार्य 90 FM समूहाकडनं त्यांना आदरांजली वाहूया आणि ऐकूया त्यांनीच गायलेलं एक गीत. आणि आज आषाढी एकादशी आहे त्यामुळे हे गीत अगदी लागू पडतंय, तर नक्की ऐकूया.

0: सारेगामा कागा डिजिटल ऑडिओ प्लेअर, यामध्ये आहे 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी।
1: तर श्रोते हो, आता ऐकूया आज मराठी संगीत नाटकात काम करणाऱ्या ज्येष्ठ गायिका अभिनेत्री बकुल पंडित यांचा वाढदिवस आहे त्यांच्याविषयी। त्यांचा जन्म 25 जुलै 1949 झाला होता। 1960 दशकात आपल्या सहसुंदर अभिनयानं आणि दमदार गायनानं संगीत रंगभूमी गाजवलेल्या अभिनेत्री आणि गायिका बकुल पंडित यांचे सासरचे नाव अलकनंदा वाडेकर। बकुल पंडित यांनी एका मुलाखतीत सांगितलं की बरेच लोक त्यांना बकुल पंडित म्हणतात, ते चुकीचं आहे, तो मूळ संस्कृत शब्द आहे आणि त्याचा उच्चार बकुल असाच करायला हवा। बकुल पंडित यांचं कुटुंबीय मूळ वाईचं, आजोबा पुण्यात स्थायिक झाले। त्यांच्या वडिलांचं नाव रघुनाथ बाळकृष्ण पंडित आणि आईचं नाव रजनी पंडित। वडील व्यवसायाने औषध विक्रेते, पण त्यांना संगीताची आवड होती, ते तबला आणि बासरी वाजवत। बकुल पंडितांचे प्रारंभिक संगीत शिक्षण त्यांच्याकडेच झाले। व्यवसायामुळे रघुनाथ पंडितांना हैदराबाद इथे स्थायिक व्हावं लागलं, त्यामुळे बकुल पंडित यांचं शालेय शिक्षण हैदराबाद इथेच झालं। ते 1964 साली हैदराबादच्या विवेकवर्धिनी या शिक्षण संस्थेतून मॅट्रिक झाल्या। शालेय शिक्षणाबरोबरच त्यांचं संगीत शिक्षणही सुरू होतं। बकुल पंडित यांना स्वतःला वयाच्या 10व्या वर्षी कळलं की आपण गाऊ शकतो। त्याने आई वडिलांना सांगितलं की मला गाणं शिकायचंय। तेव्हा 1959 साली हैदराबादच्या त्यांच्या घरी येऊन भगवान धारप यांनी त्यांना गीता रामायण शिकवायला सुरुवात केली। त्यातलं प्रत्येक गाणं कोणत्या रागावर आधारित आहे हे ते त्यांना शिकवत असत, उलगडून सांगत असत। पुढे हैदराबादला दिगंबर कामतकर आणि उत्तमराव पाटील यासारख्या उत्तमोत्तम गुरुजींकडे त्या गाणं शिकल्या। 1962 साली हैदराबादला त्यांचा गीता रामायणाचा एक कार्यक्रम देखील झाला होता। स्टेजवरून सादर केलेला हा त्यांचा पहिला कार्यक्रम। हैदराबादला असतानाच 1965 ऑल इंडिया रेडिओवरचं सुगम गायनाचं आणि 1966 शास्त्रीय गायनासाठीचं राष्ट्रपती पारितोषिक बकुल पंडित यांना मिळालं होतं। गाण्यातलं त्यांचं कौशल्य आणि गती पाहून त्यांच्या एका कौटुंबिक स्नेहिनी त्यांना पुण्यात वसंतराव देशपांडे यांच्याकडे गाणं शिकवायला पाठवण्याविषयी आई वडिलांना सुचवलं। 1966 साली पुण्यात येऊन त्या वसंतराव देशपांडे, त्यानंतर हिराबाई बडोदेकर आणि दाजी उर्फ विजय करंदीकर यांच्याकडे गायन शिकल्या। याबरोबरच फर्ग्युसन महाविद्यालयातून तत्वज्ञान आणि विषयात त्यांनी पदवी घेतली, तसंच पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर अभ्यासक्रमही पूर्ण केला। बकुल पंडित यांनी संगीत विशारद न करता BA MA करत गाणं शिकत गेल्या। बकुल पंडित यांचं वास्तव्य मुंबईत असून त्या नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीताचं मार्गदर्शन करत असतात। अष्टविनायक या चित्रपटाच्या नायिका वंदना पंडित शेठ या त्यांच्या धाकटी बहीण आहेत। बकुल पंडित यांना एक मुलगी आहे, संघमित्रा आहे तिचं नाव। ती भाषातज्ञ आहे, मराठी इंग्रजी जर्मन संस्कृत हिंदीवरती तिचं प्रभुत्व आहे। जर्मन टू इंग्लिश ट्रान्सलेशनमध्ये तिने पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री घेतली आहे आणि मुंबईत त्याच पोस्टवरती काम करते। बकुल पंडित यांची गाजलेली गाणी सजना का धरीला परदेस, विकल मनाज, प्रीती सुरी दुधारी, उगवला चंद्र पुनवेचा। तर अशा बकुल पंडित यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया आणि ऐकूया एक छानसं गाणं।
2: सुपरहिट गाणे इस चॅनल पर ही है सुनहरे गाने और कुछ यादें
0: डिजिटल ऑडिओ प्लेअर, यामध्ये आहे 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी।

तर श्रोते हो, मी आशय तेजस्वनी आजच्या सकाळच्या सत्रात तुमची रजा घेते. दिवसभर तुम्ही छान छान मुलाखतींचा आनंद घेणारच आहात. जोडलेले रहा आचार्य 90 FM सोबत आणि आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.

नमस्कार मित्रांनो, आचार्य 90 FM तुमचा आपला रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आज आपण चला पर्यटनाला या सदरामध्ये जाणून घेणार आहोत गणपतीपुळेविषयी. श्री गणेश ही आद्य देवता. भारतातील हिंदू संस्कृती ही प्राचीन संस्कृतीपैकी एक आहे. या संस्कृतीत विश्वाच्या मुळाशी ओंकार हा ध्वनी कारणीभूत असल्याचा सिद्धांत आहे. श्री गणेश ही देवता ओंकार रूप आहे, त्यामुळे गणेशाला आद्य देवता मानतात. संपूर्ण आशिया खंडात आणि विशेषतः दक्षिण आणि आग्नेय आशियात या देवतेला साकार रूपात आणणारी अनेक मंदिरं आहेत. गणपतीपुळे इथलं श्री गणेशाचं स्थान हे यापैकीच एक. या स्थानाचं वैशिष्ट्य इथल्या असीम सृष्टी सौंदर्यात दडलेलं आहे. पश्चिमेला सृष्टीला अथांग असा अरबी समुद्र, समुद्राच्या लाटांशी खेळत असलेली लांब सडक पुळण, मंदिराला गर्द हिरवी पार्श्वभूमी देणारी डोंगराची रांग आणि या हिरवळीला कोंदण लाभावं असं नव्या मंदिराचं देखणं स्थापत्य. सृष्टीच्या या नैसर्गिक चमत्कारानं शांती आणि गांभीर्य याचा जगावेगळा भास इथं निर्माण केला आहे. गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यातील 274.64 हेक्टर क्षेत्राचं गाव आहे. याच्या सर्वात जवळचं शहर रत्नागिरी हे 25 किलोमीटर अंतरावर आहे. 2011 जनगणनेनुसार गणपतीपुळे गावात 304 कुटुंब असून 677 पुरुष आणि 569 स्त्रिया मिळून गावाची एकूण लोकसंख्या 1236 आहे. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक 4 आहेत. या गावाचा जनगणती स्थल निर्देशांक 565,507 इतका आहे. पावसाळ्यात इथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहतं. हिवाळ्यामध्ये इथलं हवामान थंड असतं आणि सकाळी धुकं पडतं. उन्हाळ्यात हवामान उष्ण असतं. पावसाळ्यात इथे भात शेती, नागली शेती केली जाते. गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ आहे. इथली गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे अशी मान्यता आहे. सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागात विराजलेली नैसर्गिक मूर्ती आणि जवळच पश्चिमेला अरबी समुद्र ह्यामुळे हे देऊळ आगळं वेगळं आहे. गणपतीची मूर्ती डोंगराच्या बाजूला असल्यानं तिला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणं क्रमप्राप्त असतं. 1 किलोमीटर लांबीचा हा प्रदक्षिणा मार्ग समुद्र, वाळूचा किनारा आणि नारळ पोफळीच्या झाडांमुळे अतिशय विलोभनीय आहे. या ठिकाणी समुद्र आणि वाळूचा किनारा असल्यानं तिथे पर्यटकांची अतिशय गर्दी पाहायला मिळते. पर्यटक सुट्ट्यांमध्ये पुळ्याच्या समुद्राला अवश्य भेट देतात. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक इत्यादी शहरांपासून गणपतीपुळे इथे जाण्यासाठी थेट बससेवा पुरवते. गणपतीपुळे इथे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे विश्रामगृह आहे. त्याशिवाय देवळातील भटजींच्या घरी सुद्धा राहण्याची सोय होऊ शकते. पर्यटनामुळे गणपतीपुळे हे पर्यटनाचं ठिकाण झालं आहे. दरवर्षी असंख्य पर्यटक इथे भेट देतात. तर गणपतीच्या श्रद्धा असणाऱ्या सगळ्या भक्तांना हे आवाहन आहे किंवा विनंती आहे की गणपतीपुळ्याला तुम्ही आवर्जून भेट द्यावी. पुन्हा भेटूया चला पर्यटनाच्या पुढील सदरामध्ये. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत रहा आचार्य 90 FM तुमचा आपला रेडिओ.

नमस्कार. आचार्य 90 FM वर सर्वांचे मनपूर्वक स्वागत. श्यामची आई या पुस्तकातील कथांचे आपण वाचन करत आहोत. आज मी श्यामचे पोहणे ही कथा सादर करत आहे. ऐकूया हा श्यामचे पोहणे. कोकणामध्ये पावसाळ्यात विहिरी तुडुंब भरलेल्या असतात. हाताने सुद्धा पाणी घेता येत इतक्या भरतात. पावसाळ्यामध्ये पोहण्याची कोकणात मौज असते. नवीन मुलांना यावेळेसच पोहावयास शिकवतात. नवशिक्याच्या कमरेला सुखड किंवा पिढले बांधतात व देतात त्याला विहिरीत ढकलून. विहिरीत पोहणारे असतातच. सहा सहा पुरुष खोल पाणी असले तरी तळाशी जाऊन खर घेऊन येणारे अट्टल पोहणारे असतातच. पाण्यात नाना प्रकारच्या कोलांट्या उड्या मारणारेही असतात. कोणी विहिरीत फुगड्या खेळतात, कोणी परस्परांच्या पायांना पाय लावून उताणे होऊन मानावर करून होड्या करतात. नाना प्रकार करतात. माझे चुलते पट्टीचे पोहणारे होते. वडिलांनाही पोहता येत असे, परंतु मला मात्र पोहता येत नव्हते. दुसरे पोहत असले म्हणजे मी मजा पहावयास जात असे, परंतु स्वतः मात्र पाण्यात कधी गेलो नाही. मला फार भीती वाटे पाण्याची. आमच्या शेजारची लहान लहान मुलेही धडाधड उड्या टाकेल, परंतु मी मात्र भित्री भागू बाई. ढकला रे श्यामला, असे कोणी म्हटले की मी तेथून उबारा करीत असे. माझी आई पुष्कळ वेळा म्हणे, अरे श्याम, पोहायला शिक. ती लहान लहान मुलेही पोहतात आणि तुला रे कसली भीती. तुला बुडुका देतील इतके सारे जण. उद्या रविवार आहे, उद्या पोहायला जा. तो वरवडेकरांचा बाळू तो तुला शिकवेल, नाहीतर भाऊजींबरोबर जा. अरे उठल्या बसल्या आपल्याला विहिरीवर काम. येथे का पुण्या मुंबईचे नळ आहेत. पोहावयास येत असावे. कुसुमताईंची वेणी व आंबी त्या सुद्धा शिकल्या पोहायला. तू बांगड्या तरी भर, पण बांगड्या भरणाऱ्या मुलींहून सुद्धा तू भित्रा. उद्या जा पोहायला. त्या बाबूकडे सुखडी आहेत ठेवलेल्या, त्या बांध कमरेला वाटले तर. आणखी धोतर बांधून वर धरतीलच. उद्या जा हो. मी काहीच बोललो नाही. रविवार उजाडला. मी कुठेतरी लपून बसायचे ठरविले. आज आई पोहावयास पाठवल्याशिवाय राहणार नाही असे मी नक्की ओळखले होते. मी माळ्यावर लपून बसलो. आईच्या प्रथम ते लक्षात आले नाही. साधारण 8 वाजायची वेळ आली. शेजारचे वासू, भास्कर, बन्या, बापू घरी आले. श्यामची आई, श्याम येणार आहे ना आज पोहायला, या पहा सुकडी आणली आहे. बन्या म्हणाला, हो येणार आहे, परंतु आहे कोठे तो? मला वाटले की तुमच्याकडेच आहे. श्याम, अरे श्याम, कोठे बाहेर गेला की काय? असे म्हणून आई मला शोधू लागली. मी वरून सारी बोलणी ऐकत होतो. मुले म्हणाली, तिकडे आमच्याकडे नाही बोवा आला.

कोठे लपून तर नाही ना बसला? आम्ही वर पाहू का श्यामची आई? आई म्हणाली, बघा बरे वर असला तर. त्याला उंदीर घुशी सारखी लपण्याची सवयच आहे. त्या दिवशी असाच माझ्या खाली लपून बसला होता. पण वरती जरा जपूनच जा हो, तो तक्ता एकदम वर उचलतो, अलगत पाय ठेवून जा. मुले माळ्यावर येऊ लागली. आता मी सापडणार असे वाटू लागले. मी बारीक बारीक होऊ लागलो. परंतु बेडकीला फुगून जसे बैल होता येणार नाही, त्याप्रमाणे बैलाला बारीक बेडकीही होता येणार नाही. मला असे वाटले की भक्ती विजयात ज्ञानेश्वर एकदम लहान माशी होऊन तळ्यातून पाणी पिऊन आले, तसे मला जर लहान होता आले असते तर भाताच्या कडग्याआड मी मांजरांसारखा लपून बसलो होतो. नाही रे इथे, तो का इथे लपून बसेल अडचणीत? एक जण म्हणाला. चला आपण जाऊ, उशीर होईल मागाहून. दुसरा म्हणाला. इतक्यात भास्कर म्हणाला, अरे तो बघा त्या कणगीच्या पाठीमागे श्यामच आहे तो. सारे पाहू लागले. श्याम चल ना रे, असा काय लपून बसतोस? सारे म्हणाले. आहे ना वर, मला वाटलेच होते वरती लपला असेल म्हणून. घेऊन जा त्याला, नेल्याशिवाय राहू नका. आई म्हणाली. ती मुले जवळ येऊन मला ओढू लागली. परंतु किती झाले तरी ती परक्यांची मुले, ती जोर थोडीच करणार. ती हळूहळू ओढीत होती व मी सर्व जोर लावित होतो. श्यामची आई, तो काही येत नाही व हलत नाही, मुले म्हणाली. आईला राग आला. ती म्हणाली, बघू दे कसा येत नाही तो, कोठे आहे कारटा? मीच येते, थांबा. आई वर आली व रागाने माझा हात धरून तिने ओढले. ती मला फरफटत ओढू लागली. तरी मी हटून बसतच होतो. एका हाताने आई ओढीत होती तर दुसऱ्या हाताने ती शिमटीने मला मारू लागली. आई मुलांना म्हणाली, तुम्ही हात धरा व ओढा, मी पाठी मागून हाकलते व झोडपते चांगला, बघू कसा येत नाही तो. मुले मला ओढू लागली व आई शिमटीवर शिमटी देऊ लागली. नको ग आई मारू, आई आई मेलो, मी ओरडू लागलो. काही मरत नाहीस, उठ, तू उठून चालू लाग, आज मी तुला सोडणार नाही. पाण्यात चांगला 2-4 वेळा बुडवारी याला, चांगले नाका तोंडात पाणी जाऊ दे. उठ, अजून उठत नाहीस? लाज नाही वाटत भिकारड्या लपून बसायला? त्या मुली आल्या बघ तुझी फजिती बघायला, असे म्हणून आईने जोराने मारणे चालूच ठेवले. जातो मी, जातो मी, नको मारू, मी म्हटले. निघ तर, पुन्हा पळालास तर बघ, घरातच घेणार नाही तुला. आई म्हणाली, श्याम अरे मी सुद्धा उडी मारते. परवा गोविंद काकांनी मला खांद्यावर घेऊन उडी मारली, मज्जा आली, वेणू म्हणाली. सोडा रे त्याचा हात, तो येईल हो. श्याम अरे भीती नाही, एकदा उडी मारलीस म्हणजे तुझा धीर आपोआपच चेपेल. मग आम्ही नको म्हटले तरी तू आपण होऊन उड्या मारशील, रडू नकोस. बन्या म्हणाला. देवधरांच्या विहिरीवर बरवडेकरांचा बाळू व इतर तरुण होतेच. काय आज आला का श्याम? ये रे, मी सुखडी नीट बांधतो हो, असे म्हणून बाळू वरवडेकराने माझ्या कमरेला सुखडी बांधल्या. विहिरीत खाली 2-4 जण चांगले पोहणारे होते. मी थरथर कापत होतो. हं, मार बघू नीट आता उडी, बाळू म्हणाला. मी आठ डोकवावे, पुन्हा मागे यावे, पुढे होई पुन्हा मागे, नाग धरी पुन्हा सोडी, असे चालले होते. भित्रा वेणू, तू मार उडी म्हणजे श्याम मग मारेल, वेणूचा भाऊ म्हणाला. वेणूने परकराचा काचा मारून उडी मारली. इतक्यात एकदम मला कोणीतरी आत लोटून दिले. मी ओरडलो, मेलो मेलो आई ग मेलो. पाण्यातून वर आलो, घाबरलो. पाण्यातील मंडळींच्या गळ्याला मी मिठी मारू लागलो.
ते मला मिठी मारू देईनात. आडवा हो असा, पोट पाण्याला लाव व लांब हो, हात हलव. मला पोहण्याचे धडे मिळू लागले. बाळूनेही उडी घेतली, त्याने मला धरले. माझ्या पोटाखाली हात घालून तो मला शिकवू लागला. घाबरू नकोस, घाबरला म्हणजे लवकर दम लागतो. एकदम कडेला धरायला नको बघू, आणि अगदी जवळ गेल्याशिवाय कडा धरू नये. बाळू वस्तुपाठ देत होता. आता फिरून उडी मार, चढ वर, बन्या म्हणाला. मी पायऱ्या चढून वर आलो, नाक धरले, पुढे मागे करीत होतो, परंतु शेवटी टाकली एकदाची उडी. शाबास रे श्याम, आता आलेच पोहणे. भीती गेली की सारे आले, बाळू म्हणाला. त्याने मला पाण्यात धरले व आणखी शिकवले. आता आणखी एक उडी मार, म्हणजे आज पुरे, सारी मुले म्हणाली. वर येऊन मी उडी टाकली. बाळूने न धरता थोडा पोहलो पण. माझ्या कमरेला सुकडी होत्या, म्हणून बुडण्याची भीती नव्हतीच. माझा धीर चिपला, पाण्याची भीती गेली. आम्ही सारे घरी जाण्यास निघालो. मुले माझ्या बरोबर मला पोचवायला आली. बन्या म्हणाला, श्यामची आई, श्यामने आपण होऊन शेवटी उडी मारली, बोलली भ्यायला नाही, आणि सुखडीवर थोडे थोडे त्याला पोहताही येऊ लागले. बाळू काका म्हणाले की श्याम लवकरच शिकेल चांगले पोहायला. अरे, पाण्यात पडल्याशिवाय, नाका तोंडात पाणी गेल्याशिवाय भीती जात नाही. श्याम डोके चांगले पूस, ती शेंडी पूस, आई म्हणाली. मुले निघून गेली. मी डोके पुसले, सुकी लंगोटी नेसलो. मी घरात जरा रागावूनच बसलो होतो, इतक्यात श्याम, अशी आईने गोड हाक मारली. मी आईजवळ गेलो व म्हटले, काय? आई म्हणाली, ती दह्याची कोंडी घे, आज दही आहे, साठून टाक, तुला आवडते ना. मला नको, जा, सकाळी मार मार मारलेस आणि आता दही देतेस, मी रडवेला होऊन म्हटले. हे बघ, माझ्या अंगावर अजून वळ आहेत. विहिरीतील इतक्या पाण्यात पोहलो तरी ते गेले नाहीत. ते वळ अजून आहेत, तोवर तरी दही नको देऊस. ते वळ मी इतक्या लवकर कसा विसरेन? आईचे डोळे भरून आले होते. ती तशीच उठली, तिच्याने भात गिळवे ना. ती हात धुवून आली. आई तशीच जेवण पुरे न होता उठली हे पाहून मला वाईट वाटले. माझे बोलणे आईला लागले का असे मनात आले. आईने तेलाची वाटी आणली व माझ्या वाळांना ती लावू लागली. मी काही बोललो नाही. आई रडवेली होऊन म्हणाली, श्याम, तू भित्र आहेस असे का जगाने तुला म्हणावे? माझ्या श्यामला कोणी नावे ठेवू नयेत. श्यामला कोणी नावे ठेवू नये म्हणून मी त्याला मारले. श्याम, तुझ्या आईला तुमची मुले भित्री आहेत असे कोणी म्हटले तर ते तुला आवडेल का आणि ते तुला खपेल का? तुझ्या आईचा अपमान तुला सहन होईल? माझ्या मुलांचा कोणी अपमान केला तर ते मी सहन करणार नाही, व माझा कोणी अपमान केला तर माझ्या मुलांनी सहन करता कामा नये. असे असेल तरच मी त्यांची खरी आई व ते माझे खरे मुलगे. रागावू नको, चांगला धीट हो, ते दही खा व जा खेळ. आज निजू नको हो, पोहून आल्यावर निजले तर लगेच सर्दी होते हो. गड्यांनो, माझ्या आईला धीट मुले हवी होती, भित्री नको होती. श्यामचे आई पुस्तकातील श्यामचे पोहणे ही कथा तुम्हाला होती. श्यामचे आई पुस्तकातील श्यामचे पोहणे ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. मी अनिता धुळेकर तुमची आता रजा घेते. तुम्ही ऐकत रहा आचार्य

नमस्कार, आचार्य 90 FM वर सर्वांचे मनपूर्वक स्वागत. श्यामची आई या पुस्तकातील कथांचे वाचन करत आहोत. आज मी अनुराधा काळे, रघुपती राघव राजाराम ही कथा सादर करत आहे. रघुपती राघव राजाराम. लहानपणी मी देवाची भक्ती फार करीत असे. निरनिराळ्या पोथ्या वाचून भक्तीचे बीज हृदयात पेरले गेले होते व ते हळूहळू वाढत होते. शाळेतील मुले माझ्या घरी जमत व मी त्यांना देवादिकांच्या साधू संतांच्या गोष्टी सांगायचा. मी घरी एक लहानसे खेळातले देऊळ केले होते, लहानसे मखर केले होते, त्याला बेगड वगैरे लावून ते सजवले होते. सुंदर शाळीग्राम या देवळात मी ठेवला होता. तो शाळीग्राम फार तेजस्वी दिसत असे. चंद्रहासाप्रमाणे तो शाळीग्राम आपणही आपल्या तोंडात नेहमी ठेवावा असे मला वाटे. रविवार आला म्हणजे माझे मित्र व मी पुष्कळ भजन करीत असू. कधी कधी आम्ही कथा कीर्तनही करत असू. आमच्याजवळ मृदंग वगैरे वाद्य थोडीच होती. घरातील निकामा डबा घेऊन आम्ही तोच जोर जोराने वाजवीत असू व भजन म्हणत असू. आमच्या भजनाने सारी आळी दुमदुमून जाई. विठोबाला वाहिली फुले भजन करीती लहान मुले, विठोबाला वाहिली माळ भजन करीती लहान बाळ वगैरे आम्ही कितीतरी भजने म्हणत नाचत असू. भक्ती विजयातील निरनिराळ्या प्रसंगीचे दावे आम्ही पाठ केले होते व तेही हात जोडत म्हणत असू. गजेंद्राची ऐकून करुणा, सत्वर पावलासी जगजीवना, प्रल्हाद रक्षका मनमोहना, पावे आम्हा सत्वर, द्रौपदी लज्जा निवारण, पांडवा रक्षण मधुसूदना, गोपी जन मानस रंजना, पावे आता सत्वर, अनाथनाथा रुक्मिणी वरा, भीमा तीरी तीरवासी विहारा, जगद्वंद्या जगदुद्धारा, पावे आता सत्वर वगैरे गोड धावे अजूनही मला पाठ येतात आहेत व ते म्हणताना अजूनही वृत्ती सद्गतीत होते. आम्ही त्यावेळेस फार मोठे नव्हतो. मराठी 5वीत मी होतो. वय 11 वर्षांचे होते नव्हते. परंतु भक्तिभावाने आजच्या पेक्षाही त्यावेळेस मी मोठा होतो. त्यावेळेस ना शंका ना संशय, गोड श्रद्धाळू भावमय भक्ती, निर्जळी एकादशी मी करायचो. परमेश्वराचा जप करायचा, कार्तिक स्नान, माघ स्नान, वैशाख स्नान वगैरे करावयाचा. कथा सारामृत या पोथीचे स्नानाचे महत्व आहे. स्नान करून शेंडी उजव्या बाजूने पिळली तर अमृत होते असे त्या पोथीत एके ठिकाणी आहे. एका राजपुत्राला कोणी ब्राह्मणाने ती शेंडी त्याच्या तोंडात पिळून उठविले अशी कथा दिली आहे. मला ते खरे वाटे. आमच्या गावात कोणीतरी मेले होते. मी आईला विचारले, मी पहाटे आंघोळ करून उजव्या बाजूने शेंडी त्याच्या तोंडात पिळेल मग तो उठेल नाही का? आई हसली व म्हणाली, तू वेडा आहेस. त्यावेळीची ती भोळी श्रद्धा चांगली की आजचा संशय चांगला मला काही सांगता येत नाही. परंतु जाऊ द्या, मी गोष्ट सांगणार आहे ती निराळीच. चातुर्मासात आमच्या गावातील गणपतीच्या देवळात रोज पुराण होत असे. कोणीतरी शास्त्री येत व चार महिने आमच्या गावात मुक्काम करीत. सायंकाळी 4-4:30 सुमारास पोथी सुरू होत असे. गणपतीचे देऊळ आमच्या घरापासून फार लांब नव्हते. त्यावेळेस आजोळच्या घरी आम्ही राहत होतो. देवळातील पुराण जर मोठ्याने सांगितले तर समोरच्या आमच्या घरी ते ऐकू येत असे. पुराणाला 10-5 पुरुष व 10-20 बायका असत. त्या दिवशी रविवार होता. देवळात पुराण सुरू झाले होते. आई पुराणास गेली होती. ती पुराणाला फार वेळ बसत नसे. थोडा वेळ बसून देवदर्शन घेऊन ती परत घरी येत असे. घरात कोणी नव्हते. आम्ही मुले जमलो होतो. भजन करण्याचे ठरले. घरातील रिकामे डबे आणले, टाळ घेतले व भजन सुरू झाले. आम्ही नाचू लागलो, गाऊ लागलो. तो डब्यांचा आवाज आम्हाला गोड वाटला. लहानपणी सर्वच आवाजात संगीत वाटते. मुलांना डबा बडविण्यात आनंद वाटतो. परंतु
मोठ्या माणसांना ती कटकट होते. श्रीराम जय राम जय जय राम असा घोष दुमदुमून गेला. आम्ही मत्त झालो होतो. प्रभू सवे लढू आम्ही कुस्ती, प्रेमाची चढली मज मस्ती रे, प्रेमाची चढली मज मस्ती. आमच्या कोलाहलाने देवळातील पुराणास अडथळा आला. शास्त्री बुवांचे पुराण कोणाला ऐकू जाईना, काय शिंची काटी असे कोणी म्हणू लागले. हा सगळा त्या श्यामचा चावटपणा आहे. येथे पुराण चालले समजू नये का? पण घरातल्या माणसांना कसे आवडते हे, त्यांनी बंद नको का करायला? अहो पोरांना हल्ली लाडोबाच करून ठेवतात. अशी भाषणे देवळात होऊ लागली. आमचे भजन जोरात चालूच होते. आम्ही आजूबाजूचे जग विसरून गेलो होतो. देवळातील मंडळींनी गुरुवाला बोलावले व त्याला म्हणाले, जा रे त्या श्यामच्या घरी व म्हणावे आरडा ओरडा बंद कर. येथे पुराण चालले आहे. परंतु तो निघण्यापूर्वी माझी आई देवळातून परतली होती. मंडळीचे शब्द ऐकून तिला वाईट वाटले होते. ती वेगाने घरी येत होती. आम्ही सारे घर डोक्यावर घेतले होते. आई आल्याचे आम्हाला भान देखील नव्हते. ती उभी राहिली तरी आम्ही नाचतच होतो. शेवटी आई रागाने म्हणाली, श्याम. तिच्या त्या आवाजात क्रोध होता. मी चपापलो. भजन थांबले. टाळ व डब्यांचे मृदंग मुके झाले. आई रागावली होती. काय झाले आई? मी विचारले. तुला लाज नाही का रे वाटत हा धुडगूस घालायला? आई रागाने बोलली, आई हा काय धुडगूस? आम्ही आमच्या देवासमोर भजन करीत आहोत. तूच ना हा शाळीग्राम मला दिलास. बघ कसा दिसतो आहे. छत्रीच्या पांढऱ्या बोंडाचा आम्ही त्याला मुकुट घातला आहे. तू रागावलीस होय? मी प्रेमाने पदर धरून विचारले. इतक्यात देवळातील भिकू गुरु आला व म्हणाला, श्याम देवळात पुराण चालले आहे. तुमचा धांगडदिंगा बंद करा. पुराण कोणाला ऐकू येत नाही तुमच्या ओरडण्याने. आम्ही नाही बंद करणार. जा, त्यांचे पुराण चालले आहे तर आमचे भजन चालले आहे, माझा एक मित्र म्हणाला. अरे श्याम जरा हळू भजन करा. हे डबे कशाला वाजवायला हवेत? आणि या झांजा मोठ्याने ओरडले म्हणजेच देव येतो असे नाही. आपल्यामुळे जर दुसऱ्याला त्रास होत असेल तर ते रे कसले भजन? आई शांतपणे म्हणाली. साधू संत सुद्धा टाळ वाजवीत व भजन करीत, मी म्हटले. परंतु मुद्दाम दुसऱ्याला त्रास देण्यासाठी ते नसत वाजवीत. इतरांना त्रास झाला असता तर त्यांनी भजन थांबवले असते. श्याम तुला देवाचे नाव प्रिय आहे का? हे वाजवणे प्रिय आहे? आईने विचारले. वाजवले म्हणजे आई रंग चढतो, नुसते नाव कंटाळा आणि, मी म्हणालो. हळूहळू टाळ्या वाजवा, ताल धरा म्हणजे झाले. मुद्दाम म्हणून बसू नये. वाजविणे ही महत्वाची गोष्ट नाही. तुम्हाला देवाच्या नावापेक्षा आरडा ओरड वाजवणे हेच आवडते. श्याम ज्या पूजेमुळे उगीचच्या उगीच दुसऱ्याला त्रास होतो ती कसली रे पूजा? माझी पूजा दुसऱ्यांच्या पूजेच्या आड येऊ नये. माझी प्रार्थना दुसऱ्यांच्या प्रार्थनेच्या आड येऊ नये. तुम्ही हळूहळू भजन केलेत तर तुमचेही काम होईल व देवळात पण पुराण नीट चालेल. भिकूचा तू हे नाही हो गलका करणार? असे म्हणून आई निघून गेली व भिकू पण गेला. आम्हा मुलात वाद सुरू झाला. मोठे आले दुढाचार्य आम्हाला बंद करायला. त्यांच्या पुराणापेक्षा आमचे भजनच देवाला जास्त आवडेल. पुराण ऐकतात व पुराण संपताच त्याच जागी गावाच्या कुटाळक्या करीत बसतात. आम्ही बोलू लागलो. परंतु काय करायचे ते ठरे ना. शेवटी मी म्हटले, आपली चूक झाली. आपण हळूहळू भजन म्हणूया व नुसते टाळ्या वाजवूया. मोठ्याने वाजवण्यात काय आहे? श्याम तू भित्र आहेस, आपल्याला नाही आवडत, बापू म्हणाला. यात भित्रे पण कुठे आहे? विचाराप्रमाणे वागणे हे भूषण आहे, अविचाराने वागण्यात काय पराक्रम आहे? मी विचारले. माझ्यावरून रुसून माझे मित्र निघून गेले. त्यांना राम नावापेक्षा डबे बडवणे प्रिय होते. मी एकटाच राहिलो. मी भित्रा होतो का? मला काही समजेना. मी रडत रडत देवासमोर रघुपती राघव राजा राम करीत बसलो. लहानपणी माझे मित्र मला त्या दिवशी सोडून गेले. त्याचप्रमाणे
आजही मोठेपणी मला मित्र सोडून जातील व मी एकटाच राहील. लहानपणाप्रमाणेच आजही रडत राम राम म्हणत बसेल. रवींद्रनाथ टागोरांनी म्हटले आहे, तुला एकटेच जावे लागेल, जा तू आपला कंदील घेऊन जा. लोकांच्या टीकेचा झंझावात सुटेल व तुझ्या हातातला दिवा विसेल, परंतु तो पुन्हा लाव व पुढे पाऊल टाक, तुला एकट्यानेच जावे लागेल. श्यामची आई पुस्तकातील रघुपती राघव राजा राम ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. मी अनुराधा काळे तुमची रजा घेते. तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

शांता शेळके। शब्द सौंदर्य, रूप सौंदर्य, भाव सौंदर्य, आशय सौंदर्य, भाषा सौंदर्य, विचार सौंदर्य, कल्पना सौंदर्य, लय सौंदर्य आणि नाद सौंदर्य या नवपैलूंनी भरलेल्या कविता ज्या लेखणीत विराजमान होतात त्या लेखणीला शांता शेळके असं म्हणतात। साधेपणा, निगर्वीपणा, प्रामाणिकपणा असा त्रिवेणी संगम म्हणजे शांता शेळके। संवेदनशील हृदयातून आलेली लवचिक भावनिक शब्दरचना म्हणजे शांता शेळके। आत्मभान ठेवून, आत्मध्यान लावून, आत्मज्ञानातून हवी तशी रचना देण्यात हातखंडा असणारी लेखणी म्हणजे शांता शेळके। शांताबाई म्हणजे ईश्वर निर्मित संवेदनांची मराठी चराचराला लाभलेली देणगीच किंवा मराठी भाषेच्या लावण्याला अधिक सतेज करणारी शब्दरेखा अथवा साहित्य विजेला सरस्वतीचा अंगुली स्पर्श होताच उमटलेला मधुर झंकार। कवयित्री शांता शेळके म्हणजे एक चतुरस्तर व्यक्तिमत्व होतं। त्यांनी कथा, कविता, कादंबरी, ललित, अनुवाद, बालसाहित्य, आत्मपर लेखन, गीतलेखन असा सर्वत्र लिलया संचार केला आहे। मात्र त्यांच्या लिखाणाचा केंद्रबिंदू कविता होता हे सर्वश्रुत आहे। त्यांच्या कवितांची झालेली गीतं तसंच त्यांची चित्रपट गीतं प्रचंड गाजली, आजही ती रसिकांच्या ओठांवर आहेत। अशा प्रतिभा संपन्न कवयित्रीला आमचा मानाचा मुजरा।

शांतबाईंची ओळख महाराष्ट्राला गीताच्या रूपात अधिक झालेली मला दिसते. गोंदण सारखा किंवा तोच चंद्रमा नभात सारखा कविता संग्रह, अनोळखी अलौकिक सारखी त्यांची पुस्तकं, किंवा अंगत पंगत सारखं लहान मुलांच्या साठी बालसाहित्य त्यांनी निर्माण केलेलं आहे. त्यांचे एकूण कर्तृत्व तसे हे महाराष्ट्राला सदैव स्मरणात करायला लावणारे आणि महाराष्ट्राला प्रेरक आणि मार्ग

दिग्दर्शक ठरणारे अशा प्रकारचं त्यांचं साहित्य कर्तृत्व आहे. तोच चंद्रमा नभात सारखं त्यांचं गाणं असेल किंवा जय शारदे सारखं अत्यंत गाजलेलं आणि प्रत्येक पिढीला प्रेरणा देणारं गीत असेल, त्या साहित्याच्या वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भामध्ये लिहित. पुनवेचा चंद्र आला हे गाणं असेल आणि जीवलगा राहिले दूर घरमासे हे तर माझ्या आयुष्यातलं अत्यंत आवडीचं गीत आहे. याचबरोबर झाला साखरपुडा गबाई हे स्त्री सुलभ अशा प्रकारच्या भावनांचं अभिव्यक्ती करणारं गाणं असेल. मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश ही ईश्वराच्या प्रार्थनेच्या संदर्भात असतानाही संबंधित गीतरचना ही प्रत्येकाच्या काळजामध्ये स्थिरावलेली रचना आहे. त्याचबरोबर माझ्या सारंगासारखं गाणं असेल, माझ्या मायेच्या माहेरासारखं माहेर वाशिणीसाठी त्यांच्या भावना व्यक्त करणारं गाणं असेल किंवा मराठी पाऊल पडते पुढे हे मराठीच्या अस्मितेचं असणारं गीत, बाळा माझ्या नीजना हे अंगाई गीत आणि रेशमाच्या रेघानी सारखं सुंदर अशा प्रकारच्या प्रणय सुलभ भावनांना अभिव्यक्तीचं रूप देणारं गाणं, अशा प्रकारची उत्तम प्रकारची कामगिरी शांताबाईंनी त्यांच्या आयुष्यामध्ये करून ठेवली आहे. ह्या गीतांचा खजिना हा महाराष्ट्र संस्कृतीचं वैभव आहे.

1972 साली हे बंध रेशमाचं हे नाटक आलं. ते रणजित देसाईने लिहिलं होतं. त्यातली पदे शांताबाई यांनी रचली होती. तर त्यातली जी काही पदे आहेत, जसं की का धरिला परदेस किंवा सरस्वती रागातलं विकल मन आज, ही पदे शांताबाई शेळके यांनी रचली होती. त्यांचं मोठेपण असं की दुसऱ्या अंकामध्ये जो दादरा अभिषेकीने घातला आणि ती रचना तिसऱ्या अंकामध्ये गायिका बकुळ पंडित यांना गायची होती. तर शांताबाईंचं मोठेपण हे की त्यातला गाभा त्यांनी तोच ठेवला, पण शब्द रचना मात्र त्यांनी स्वतःची केली. मूळ शब्दशः भाषांतर न करता रूपांतर त्यांनी केलेलं हा त्यांच्या प्रतिभेचा आविष्कार होता असं मला वाटतं. हाच आविष्कार विकल मन आज या काव्यामध्ये पण होता. ही जी मूळ चीज होती सरस्वती रागामध्ये, सजन विन कैसी भई हो निरस, तर ही चीज त्यांनी विकल मन आज चुरत असं आहे ह्या शब्दातून व्यक्त केली आहे. शब्द वेगळे, परंतु त्याचा अर्थ, त्याच्या अर्थाचा गाभा त्यांनी तोच ठेवला, आणि हेच त्यांच्या प्रतिभेचं मोठेपण आहे असं मला वाटतं.

शांता शेळके हे नाव आणि त्यांची गाणी ही नक्कीच महत्वाची आहेत, कारण मराठी रसिकांना शांताबाई शेळके असं म्हटल्याबरोबर अनेक गाणी आठवतात. जीवा राहिले रे दूर घर माझे असेल, किंवा हे श्यामसा राजसा हे, किंवा ऋतू हिरवावा हे असेल, किंवा त्यांची अनेक कोळी असतील. एवढंच नाही तर शांताबाईंनी लिहिलेली गणपतीची गाणी कदाचित सगळ्यांना माहिती नसेल. शांताबाईंनी गणपतीवर एकवी लिहिलेली आहे, अशी एकवीची जोडी त्यांनी गणपतीला गाण्यात वाहिलेली आहे. शांताबाई लाल काळे कर्नाटकी कशिदामी काठी हात नका लावू माझ्या सेला. या निमित्ताने मला नक्की सांगायला आवडेल की मराठी लिहिणाऱ्या शांताबाई या पहिकार आहेत, म्हणजे हृदयनाथ मंगेशकरांनी शांतर्वात जास्त गाणी स्वरबद्ध केली, त्यामुळेच ती घराघरात पोहोचले. थोडक्यात सांगायचं तर सगर भावंडे यांनी शांताबाईंची गाणी गायलेली आहेत.

शांताबाईंचं व्यक्तिमत्व असं होतं की निरांजनातली शांत तेवणारी ज्योतच जणू. त्यांनी मेघदूत काव्य वाचन केलं. मुळातच मेघदूत हे अधिक उत्कट विरह भाव गीत असलेलं आणि त्याचा भावानुवाद शांताबाईंनी केलेला आहे. खरं म्हणजे कविता शब्दात नसतेच, शब्दांमागे कवीच्या मनातील जे जीवनमर्म उभं असतं त्यात कविता असते. शब्द निमित्त मात्र असतात, ते मर्म आपल्याशी बोलत असतं नित्य निरंतर. शांताबाईंची कविता अशीच नित्य निरंतर बोलत राहील अशी मला खात्री वाटते. धन्यवाद.

शांता शेळके। माय मराठीच्या मंदिरात सातत्याने वात्सल्याने शांतपणाने तेवणारी एक समयी म्हणजे शांताबाई शेळके। शांताबाईंनी अनेक काव्यज्योती प्रज्वलित केल्या। या काव्यज्योतींना पुन्हा प्रज्वलित करण्याचं, त्या काव्यज्योतींच्या प्रकाशात पुन्हा एकदा आपल्या तमाम मराठी रसिकांना न्हाऊ घालण्याचा हा प्रपंच। शांताबाईंच्या सगळ्या ग्रंथांची फार मोठी लिस्ट आहे। तोच चंद्रमा, गोंदण, रेशीम रेखा यासारखे काव्यसंग्रह, गुलमोहर, लेकुरवाळी, कासकमळ यासारखे कथासंग्रह, मायेचा पाझर, माझा खेळ मांडू दे यासारख्या कादंबऱ्या, पावसा आधीचा पाऊस, सांगावेसे वाटले म्हणून यासारखे ललित लेखन, लपाछपी, मांजरांचा गाव सारखे बालसाहित्य, धूरपाटी सारखे आत्मचरित्र आणि शांताबाईंची कितीतरी लावण्य गीतं। तुम्हा मंडईना माहिती असणारी रेशमाच्या रेघानी, वादळ वारं सुटलं ग, पण शांताबाई खऱ्या भावतात त्या त्यांच्या बालगीतांमध्ये। मी तुम्हाला सांगे की आज सुद्धा किलबिल किलबिल पक्षी बोलती हे गाणं लागतं की कान अगदी तृप्त होऊन जातात।

की त्यांच्या गीतातून वाचकांच्या हृदयाशी संवाद होत होता। शांताबाईंच्या मनस्वीपणाबद्दल अरुणाताई ढेरे यांनी शांताबाईंबद्दल सांगितलेली आठवण आहे। आळंदी इथे झालेल्या साहित्य संमेलनासाठी गाडीमधून जात असताना अरुणाताई त्यांच्याबरोबर होत्या। मध्येच थोडा फेरफटका मारताना त्यांनी ड्रायव्हरला एका ठिकाणी गाडी थांबवायला सांगितली। अरुणाताईंनी विचारलं, काय झालं? त्या म्हणाल्या, अगं ते बांगड्यांचं दुकान दिसत आहे, आज तुला मी बांगड्या भरते, हा आजचा क्षण खूप चांगला आहे। मला वाटतं हे असं मनस्वीपण आणि स्त्री भावनेचा आविष्कार त्यांच्याजवळ होता। माणसांशी संवाद साधण्याची, त्यांच्याशी ऋणानुबंध निर्माण करण्याची, ओलाव्याची एक दृष्टी शांताबाईंच्या जवळ होती, म्हणून शांताबाई सगळ्यांना प्रिय होता। काही आठवण

डॉक्टर विद्या देवधर लिहितात, कवयित्री शांता शेळके हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. कथा, कादंबरी, अनुवाद, चित्रपट, गीतं सर्व साहित्य प्रकारांमध्ये शांताबाईंनी अतिशय मोलाची कामगिरी बजावली. बघाई आकाशात सूर्य हा आला या प्राथमिक शाळेतील कवितेपासून शांताबाईंची ओळख होते. शिवराम ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती असं ऐकत आपण सर्व मोठे झालो. मी डोलकर या गाण्यावर शाळेतील वार्षिकोत्सवात कोळी गीतात नाचलो. जीवलगा राहिले रे दूर घर माझे किंवा तोच चंद्रमा नभात ही गाणी ऐकत मोठे झालो. ओढ, कोजागिरी या कादंबऱ्यातून पुरोगामी

आणि मानवतावादी असा शांताबाईंचा दृष्टिकोन लक्षात येत गेला. त्याशिवाय त्यांची चौघी जणी ही लुईसा मे अल्कॉट यांच्या लिटल वुमन आणि गुड वाईफ्स चा अनुवाद असलेली कादंबरी अप्रतिम आहे. याशिवाय शांताबाईंनी कालिदासापासून गुलजार पर्यंतच्या सर्व मान्यवर कवींच्या काव्याचा अनुवाद केलेला आहे. जपानी हायकोचं त्यांनी केलेलं रूपांतर म्हणजे पाण्यावरच्या पाकळ्या, ज्या नावातच ही सहजता, सौंदर्य आणि हिंदोळे आहे. शांताबाईंची कल्पकता इथे आपल्याला अनुभवायला येते. शांताबाई शेळके बहुभाषा कोविद आस्वादक अभ्यासक होत्या. भरपूर ज्ञानभांडार आत्मसात करून सहज सोप्या शब्दांमधून त्यांनी ते व्यक्त केलं. त्यांच्या कवितांमधून निसर्गाची विविध रूप आपल्याला दिसतात. फुलांवर, पानांवर, झाडांवर, पाकळ्यांवरही त्यांचं अतोनात प्रेम.

असे नमी नसे नमी तरी असेल गीत हे, फुला फुला तर येथल्या उद्या हसेल गीत हे, असे शांताबाई सांगतात. त्यांची फूल ही कविता वाचताना जाईचे फुलणे फुलणे तेची झुकणे ही ज्ञानदेवांनी सांगितलेली ओवी आठवते. इथे शांताबाई मात्र फुललेल्या फुलाला त्याच्यामध्ये आजही असलेल्या सुगंधाची सौंदर्याची आठवण करून देतात. ही जगरहाटी आहे, तिला समोर जायचं बळ शांताबाईंची फूल ही कविता आपल्याला देते. ऐकूया. फुलून फुल खुळे शेवटी मिटू आले, फुलून फुल खुळे शेवटी मिटू आले, तरीही भृंग मधला पुन्हा लुटू आले. किती काळ धरू यास मी उरापाशी, किती काळ धरू यास मी उरापाशी, सुगंध धुंद कसे तेही ओहोटू आले. विरक्त रंग खुणा सर्व जाहल्या आता, विरक्त रंग खुणा सर्व जाहल्या आता, फिकेपणातच हे लाजरे वळू आले, फिकेपणातच हे लाजरे वठू आले. उन्हे पिऊन किती रूप मातले होते, उन्हे पिऊन किती रूप मातले होते, क्षणात भंगुर स्वप्न ते फुटू आले. कुणास काय जमे बोलणे फुलांसंगे, कुणास काय जमे बोलणे फुलासंगे, हवेत शब्द विचारे आता मिटू लागले, हवेत शब्द विचारे आता मिटू लागले.

शांताबाई शेळके एक चतुर असता व्यक्तिमत्व, सिद्ध असता लेखिका, सर्जनशील व्यक्तिमत्वाचा महामेरू अशा शांताबाई शेळके। शांताबाईंचं इतर भाषांमध्ये सुद्धा योगदान आहे, जसं की बंगाली आहे, पंजाबी आहे, हिंदी आहे। मला त्यांचं व्यक्तिमत्व अनेक छटा असलेल्या आकाशासारखे वाटते। अनेक रंग आकाशात आपल्याला दिसतात, कधी त्यात आपल्याला एखादं चित्र दिसतं। विशेष म्हणजे त्या वेगळ्या पिढीतल्या होत्या तरी श्रद्धा, आस्तिकतेपासून ते सहजीवन, स्त्री पुरुष प्रेम, रसिकता, त्याचबरोबर चांगल्या प्रकारची मानवी सहृदयता, या सगळ्यांचे एक इंद्रधनुष्य त्यांच्या व्यक्तिमत्वात होते। कुठेही कडवटपणा, टोचरेपणा किंवा व्यक्तिमत्वामधल्या काही प्रश्नांमुळे आलेला कडवटपणा असा त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये नव्हता। शांताबाई सतत काव्यात, वाङ्मयात बुडालेल्या असायच्या। वाचनाचा एक मोठा पैस त्यांचा होता आणि जवळजवळ शतकाची वाङ्मयीन परंपरा त्यांच्या स्मरणामध्ये होती। त्यामुळे कुठल्याही लहान मोठ्या कवीची आठवण करावी आणि शांताबाईंनी त्यांच्याबद्दल लगेचच चार शब्द सांगावे, बोलावे, त्यांच्या कविता म्हणून दाखवाव्यात असं घडत असे। किंवा कोणालाही एखाद्याच्या कवितेच्या चार ओळी आठवत असतील आणि कवी आठवत नसेल किंवा ओळ आठवत नसेल तर शांताबाईंना फोन करावा आणि शांताबाईंनी त्याची पुढची ओळ म्हणून दाखवावी किंवा त्या कवीचं नाव लगेच तुम्हाला सांगावं असंही घडत असेल।

0: हॅलो हाय नमस्कार श्रोते हो मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो तुम्हाला एक गोष्ट सांगू का, जेव्हा मी लहान होते किंवा मी अगदी माझ्या जर्नीची सुरुवात जी आहे ती 7th स्टँडर्ड पासून झाली, पण तेव्हा कुठेही बाहेर कॉम्पिटिशनला जायचं म्हटलं की मनामध्ये एक भीती असायची. बरं तितकं आई बाबांचा सपोर्ट होताच असं नाही, पण जर आत्ताच्या घडीला आपण जर बाजूला आपल्या आजूबाजूला एक जर कटाक्ष टाकला एक नजर टाकली तर आपण एक जे चित्र आहे ते बदललेलं चित्र पाहतो. सध्याचे पॅरेंट्स हे खूप इनिशिएटिव्ह घेत आहेत आपल्या मुलांना पुढे आणण्यासाठी आणि आपल्या मुलाने काहीतरी छान करावं असं प्रत्येक पालकाला वाटू लागले. बरं आजकालची मुलं ही जरी यंग जनरेशन आपण ज्यांना म्हणतोय ते जरी असले तरी त्यांनाही काहीतरी वेगळं करून दाखवण्याची एक त्यांच्या मनामध्ये जिद्द आहे. म्हणजे पूर्वी असं म्हणेन की प्लॅटफॉर्म अवेलेबल नव्हते किंवा त्यांना प्रत्येकाला संधी मिळत होती असं नाही आहे, पण आपण ज्यांना याही अगोदर ऐकलेलं आहे तर त्या एनडी इव्हेंट्सच्या माध्यमातून नेत्रा मॅम ज्या आहेत त्या अशा सगळ्याच मग लहान मुलं असू देत टीन कॅटेगरी असू देत वेगवेगळ्या कॅटेगरीज असू देत अशा सगळ्या कॅटेगरीजसाठी वेगळे वेगळे इव्हेंट्स ऑर्गनाईज करतात. आणि याच नेत्रा मॅम आज आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडल्या गेलेल्या आहेत. नेत्रा मॅम तुमचं खूप खूप स्वागत पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या ठिकाणी. आणि नेत्रा मॅमचा एक वेगळा पॉइंट ऑफ व्ह्यू असा आहे की प्रत्येकासाठी काहीतरी छान करायचं. म्हणजे मी त्यांच्या इव्हेंटविषयी अगोदर बोललेलेच आहे की काहीतरी वेगळं, म्हणजे ग्रँड पॅरेंट्ससाठी काहीतरी करायचं आहे, क्लासिक कॅटेगरीसाठी काहीतरी वेगळं अरेंज करायचं आहे, फिमेलसाठी असू देत. आणि आत्ता नुकताच त्यांनी किंग अँड क्वीन ऑफ महाराष्ट्र हे ब्युटी पेजंट अरेंज केलं होतं, हा फॅशन शो अरेंज केला होता आणि ज्यामध्ये टीन कॅटेगरी होती. बरं आपण जर थोडंसं अजून जर त्यामध्ये डीपली बोलायला गेलं तर त्यामध्ये जे बॉईज कॅटेगरी आहे ना ते फार कमी पाहायला मिळते.
1: हो हो,
0: म्हणजे खूप हार्डली एखाद किंवा दोन कंटेस्टंट असतात, बट या कॉम्पिटिशनमध्ये थोडंसं वेगळं चित्र होतं की तिकडे खूप कॉम्पिटिशन होते. बॉईज कॅटेगरीचे कंटेस्टंट होते ते बरेच होते आणि त्यातून जो विनर ठरला किंग ऑफ महाराष्ट्र हा किताब ज्याने आपल्या नावावर केला तो पार्थ घाणेकर आपल्या सोबत आहे. पार्थ तुझं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. पार्थ बद्दल सांगायचं झालं तर तो सध्या इज अ कॉलेज गोईंग स्टुडंट 12th स्टँडर्डला आहे. त्या व्यतिरिक्त तो थिएटर आर्टिस्ट आहे. बऱ्याच मालिकांमधून त्याने काम केलेलं आहे. त्याची जी जर्नी आहे ॲज अन ऍक्टर म्हणून ती सुरू झालेली आहे आणि त्या जर्नीमध्ये एक ऍड ऑन म्हणून आता तो ब्युटी पेशंट्स आहे ते त्याने त्याच्या नावावर केलेलं आहे. सो नाव ही इज अ मॉडेल टू. सो पार्थ कसं वाटतंय जेव्हा ऍक्टर म्हणून तू तुझी जर्नी सुरू होती पण आता फॅशन इंडस्ट्रीमध्ये सुद्धा तू स्वतःला आजमावलंयस, कसं वाटतंय काय सांगशील?
2: खूप आनंद आहे. आणि पहिले तर मी या इंडस्ट्रीमध्ये आता थोडं स्केप्टिक होतो, पण कसं होतं लहानपणीपासून मॉडेलिंग आणि माझा काही असा संबंध नव्हता, पण मला एक बोलली की तू ट्राय कर. मग मी ट्राय केलं आणि माझा सेकंड टाइम आहे तर खूप आनंद झाला. आणि आता मॉडेलिंगची खूप इच्छा माझ्या मनात झाली आणि आता पुढे इथे कंटिन्यू करीन.
0: क्या बात आहे, क्या बात आहे. पण मला एक सांग, जेव्हा तू फर्स्ट टाइम पार्टिसिपेंट केलं होतं तुझं फर्स्ट टाइम आणि आता काय डिफरंट झालं होतं तुला स्वतःमध्ये?
2: कॉन्फिडन्स खूप वाढलाय. आणि फर्स्ट टाइम माझ्या बरोबर काय होतं, मला एक मिसकन्सेप्शन होतं मॉडेलिंग म्हणजे लुक्स, मला खूप मोठा मिसकन्सेप्शन होता. कारण लहानपणीपासून रनअवे शोज बघून मला वाटायचं की मॉडेलिंग म्हणजे लुक्स, की ब्रँडचे कपडे घालायचे आणि एकदम चांगले दिसणारेच पुढे असतात. पण हा माझा मिसकन्सेप्शन तोडला एनडी इव्हेंट्सनी आणि मॉडेलिंग मला कळलं की ते सर्व काही आहे, फक्त लुक्सच नाही तर सर्व काही आहे. तर हा माझा खूप मोठा बदल आहे.
0: क्या बात आहे, क्या बात आहे. मुळात हेच आपल्याला कुठेतरी पटवून द्यायचं की फॅशन म्हटलं मॉडेलिंग म्हटलं की केवळ शॉर्ट ड्रेस किंवा माझं खूप छान ग्लो करणारा माझा फेस आणि मी किती मेकअप करते मी किती हेवी आउटफिट्स वेअर करते किंवा मी किती शॉर्ट आउटफिट्स वेअर करते तर असं नाही आहे. मुळात तुम्ही काय आहात, तुमची पर्सनॅलिटी काय आहे हे दाखवता तुम्हाला आलं पाहिजे. नेत्रा मॅम तुम्ही ॲज अन मॉडेल म्हणून तुमची जर्नी होती, आता तुम्ही ॲज अन ग्रुमर आणि ॲज अन डिरेक्टर फाउंडर म्हणून काम पाहताय. तुम्ही जेव्हा मॉडेलिंग करत होतात तेव्हा सुद्धा बऱ्याच जणांचं ग्रुमिंग केलं जात असेल, पण आता जेव्हा तुम्ही एक प्लॅटफॉर्म देणारी व्यक्ती झालात आणि जेव्हा पार्थ सारखे स्टुडंट्स येत आहेत तुमचा काय कल असतो, तुम्ही काय देण्याचा प्रयत्न करता?
1: जास्तीत जास्त पॉलिश झाले पाहिजे हे आमचं मेन मोटिव असतो आणि सगळे झाले पाहिजे. आम्ही मी पर्सनल पण सगळ्यांशी म्हणजे कम्युनिकेट करते आणि कोणाचे काय क्वेरीज असतील. मी असं कधीच होत नाही की मला कॉल येऊन गेलाय आणि मी कॉल बॅक नाही केलाय माझ्या कुठल्या कंटेस्टंटला. मी पर्सनल हेल्प प्रत्येक कंटेस्टंटला केली आहे. पण हां, प्रत्येक जण एवढा फॉलो करतोय नाही करत हे त्यांच्यावर असतं. शेवटी पार्थबद्दल मी एक छोटीशी स्टोरी सांगेन. पार्थनी लास्ट एका ह्याच्यामध्ये इव्हेंटमध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलं होतं, एक ब्युटी पॅजंटमध्ये. सो मी स्पष्ट सांगेन की पार्थ प्रॉपर हरलेला तेव्हा. प्रॉपर ही वॉज नॉट इवन इन द ही वॉज नॉट इन द टॉप थ्री. बट त्याचं मी एक कौतुक करेन की तो त्याला जेव्हा कळलं तिथल्या तिथे स्टेज बॅक स्टेजच तो मला बोलला की मॅम मी पुढच्या करणार. हे मला त्याचं खूप आवडलं की तो त्या क्षणी बोला. नाहीतर मग मुलं कसं ह्या वयाची मुलं अशी नाराज असतात, नर्वस होतात, मी नाही आता करणार, आता असं नाही तसं नाही, थोडस असं पण असतं त्यांचं. आणि इट इज ऑब्विस ह्या वयात हे असतं. पण मला हे खूप आवडलं की मी परत करणार आणि त्या क्षणी बोललेला तो आणि त्यांनी करून दाखवलं. ही हॅज गिव्हन इज 100% आणि त्यांनी खूप छान परफॉर्म केलं, खूपच छान. आणि त्यांनी त्याला कळलं की मी गेल्या वेळेस कुठे कुठे चुकलो होतो, मी कुठे कुठे लॅकिंग होतं, वेअर आय नीड टू इम्प्रूव्ह माय सेल्फ. आणि बरोबर त्यांनी तिथे तिथे तिथे त्यांनी इम्प्रूव्हमेंट केलेली आहे. आणि त्याच्या आईने सुद्धा त्याच्या मागे खूप मेहनत
0: घेतली. येस, आता मामने नुकताच उल्लेख केला की आईबद्दल. खरं तर तू मला असं वाटतंय तू थिएटर आर्टिस्ट आहेस, तुला तिकडे वेळ द्यावा लागत असेल. ज्यानंतर तुझे ग्रुमिंगचे सेशन सुरू झाले तर तुला तिकडेही वेळ द्यावा लागत असेल. तुझं कॉलेज आहे, तो सगळा अभ्यास आणि मग ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करत गेल्यास आणि आईने कसा आणि किती सपोर्ट केला?
2: आई बाबांनी खरं तर खूप सपोर्ट केला. लहानपणीपासूनच म्हणजे अगदी मी 4 वर्षाचा होतो तेव्हापासून माझी ऍक्टिंगची जर्नी सुरू झाली. तर लहानपणीपासूनच त्यांचा सपोर्ट होता की तू कर पण अभ्यास सांभाळ. तर लहानपणीपासूनच ती सवय होती मला की अभ्यास आणि पॅशन हे वेगळं कसं ठेवायचं. कारण कसं आहे, काही लोक कसे असतात जेव्हा ते 2 का 3 फील्ड मध्ये असतात तेव्हा ते विचार खूप करतात. म्हणजे समजा मॉडेलिंग असेल किंवा ऍक्टिंग असेल तर अभ्यासाचा विचार करतात, अभ्यास असेल तर उद्या माझा शो आहे तर मी काय करू. तर माझं असं होतं की मी जेव्हा एक गोष्ट करतो ना तेव्हा त्या एक गोष्टीचाच विचार करतो, दुसऱ्या फील्ड बद्दल मी हे करत नाही. तर हीच एक खेळ आहे की ज्याने मी मॅनेज करतो.
0: बट मग आई बाबा तुझ्या सपोर्टिव्ह आहेत, सपोर्ट करतात. तू ज्या वेळेला फर्स्ट कॉम्पिटिशन, जसं आता मॅमने एक एक्सपिरियन्स सांगितलं की तू त्यावेळेला हरलास, तर आता जसं की आताच मॅमनीही उल्लेख केला की आपल्याला असं वाटतं की नाही यार आता मला नाही करायचंय, मी हरलोय मला नाही करायचंय, तू काय विचार केलास आणि तू परत पार्टिसिपेट केलास आणि परत कोण म्हणजे तू मगाशी म्हणालास की कॉन्फिडन्स जो होता तो चेंज झाला, बट ज्या वेळेला ती विनिंग मुवमेंट अनाऊन्स झाली मग तेव्हा काय वाटलं?
2: खूप आनंद झाला आणि ग्रॅटिट्यूड होता नेत्रांसाठी, एनडी इव्हेंटसाठी की त्यांनी मला एवढं ग्रूम केलं, त्यांनी मला एवढं चेंज केलं. म्हणजे मागच्या वेळी जसं आम्ही होतो तसं आता बिलकुल नव्हतो ते जाणून आलं.
0: क्या बात आहे. बरं, पण मग आता कॉलेज सुरू आहे आणि त्यानंतर पुढेही पॅशन आणि प्रोफेशन कसं मॅनेज करणार आहेस किंवा काय तुझे गोल्स आहेत पुढचे?
2: माझा गोल ऍक्टिंग इंडस्ट्रीमध्ये जायचाच आहे, मॉडेलिंग मध्ये मी करणार. पण प्लॅन बी प्लॅन सी याचा विचार करून ठेवलेला
0: आहे.
2: तर म्हणून मी कॉमर्स मध्ये एज्युकेशन घेतोय. तर माझा मेन गोल तर ऍक्टिंगच आहे फ्युचरसाठी.
0: क्या बात आहे. पण मग तू आता जेव्हा तुझ्या सराउंडेड मध्ये तुझा जो काही फ्रेंड ग्रुप असेल किंवा फ्रेंड सर्कल्स असतील, तुला ऍज अन ऍक्टर म्हणून ते पाहताय, जेव्हा आता तुला एक मॉडेल म्हणून पाहतायत, त्यांचा काय रिस्पॉन्स असतो? म्हणजे कसं एक तुमचा तो सर्कलमध्ये तुझं काय इमेज आहे, कसं काय वाटतं?
2: त्यांचा रिस्पॉन्स ही खूप सपोर्टिव्ह असतो. त्यांचं कसं असतं की त्यांना खूप प्राईड वाटतं, ते सगळ्यांना सांगतात की हा माझा मित्र आहे. तसं असतो.
0: क्या बात आहे. नेत्रा मॅम, मला असं वाटतं की पार्थने ह्या गोष्टी खूप छान एक्सेप्ट केल्यात की आपण आता सुद्धा माझ्याकडे प्लॅन बी आणि सी रेडी नाहीये. त्याचं कॉलेज करत असताना प्लॅन बी बी वन बी टू रेडी आहेत. सो हा एक कुठेतरी एक जो पॉझिटिव्ह चेंज आहे, काय वाटतंय तुम्हाला याबद्दल?
1: खूप चांगली गोष्ट आहे की आतापासून तुम्ही इतकं प्लॅनिंग करताय आणि तुमच्या फ्युचरबद्दल तुम्हाला आतापासून काळजी आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि असंच असावं, म्हणजे असं हे एक चांगलं उदाहरण आहे सगळ्या आजकालच्या यंग जनरेशन साठी की तुम्ही आतापासून तुमचा सगळा व्यवस्थित विचार करा, तुमचा अभ्यास, तुमचे अदर हॉबीज आणि तुम्ही कसं सगळं बॅलन्स करायचं ह्याचा विचार हे लोक करतायत हे खूप चांगली गोष्ट आहे आणि दिस इज गोइंग टू बी व्हेरी बेनिफिशियल फॉर देम फॉर देअर फ्युचर.
0: एक्झॅक्टली.
1: आणि ऑप्शन्स पण असतात की बाबा मला हे नाही जमलं तर हे करू शकतो मी असं आहे.
0: एक्झॅक्टली. पार्थ, मला एक प्रश्न असा विचारायचा आहे, एनडी इव्हेंट्सने तुला या क्राऊनच्या व्यतिरिक्त काय दिलंय?
2: एनडी इव्हेंट्सने या क्राऊनच्या व्यतिरिक्त मला कॉन्फिडन्स दिलाय, मला फेलियर म्हणणं कसं शिकायचं याची वृत्ती दिली. आणि एनडी इव्हेंट्सनी मला, जसं मी पहिले सांगितलं, तसं माझं एक मिसकनसेप्शन दूर केलं की मॉडेलिंग म्हणजे
0: क्या वाईट आहे. आणि येस, मला असं वाटतं की आज काही आहेत सगळेच मुलं आता थोडस ऍक्टिव्हली सगळ्या गोष्टी करायला लागल्यात, पण तरी सुद्धा पटकन मॉडेल म्हटलं की मेकअप आणि या त्या गोष्टी बऱ्याच गोष्टी असतात, पण ते इझिली बॉईज कॅटेगरी एक्सेप्ट नाही करत. असं असतं ना कुठेतरी, अरे काय तो मेकअप करायचा आहे किंवा काय ते असं ड्रेसिंग करायचं आहे किंवा चिल करूया मजा मस्ती करूया, एक असा कुठेतरी थोडासा तो बॉईज एरा असतो. बरोबर, त्याला पटतंय.
1: ऍक्च्युली या बाबतीत मी खूप स्ट्रिक्ट होते त्यांच्याबरोबर, त्यांच्याशी. म्हणजे मी प्रत्येक वेळी ग्रुपवर मेसेज टाकायची की बॉईज वेल ग्रूम्ड, हेअर अँड ऑल शुड बी परफेक्ट, कपडे व्यवस्थित पाहिजे, प्रॉपर प्रेस अँड ऑल. मी हे या बाबतीत मी खूप स्ट्रिक्ट होते. आजही इथे येताना सुद्धा माझे इन्स्ट्रक्शन सगळ्यांना दिलेले, मी म्हणजे सगळ्यांना मी सांगितलं होतं की नाही प्रॉपर युआर विनर्स, युअर शुड लुक लाईक विनर्स.
0: एक्झॅक्टली.
1: असं नको व्हायला की अरे आपण कुठेतरी समवेअर वी आर नॉट लुकिंग गुड ऑर समथिंग. लुक्स आपल्या हातात नाही आहे, दॅट गॉड गिव्स, बट प्रेझेंटिंग युअर सेल्फ इज इन युअर हँड्स अँड दॅट इज व्हॉट वी शुड डू. थोड आय फील.
0: पण मग आता जसं नेत्रा मॅमनी हे सगळं तुम्हाला ग्रूम केलंय, तुला ग्रूम केलंय, बट मग असंही अजून तुझे फ्रेंड्स असतील, फ्रेंड्सच्या व्यतिरिक्त बाहेर पण असे बॉयज असतील की हा ते सध्या त्यांचा हा माइंडसेट आहे की अरे काय तो मेकअप करायचा आहे किंवा काय असं करायचं आपण चिल करूया, आपण कॉलेजचं एज आहे, तर सगळ्यांना काय असं काय जर मेसेज द्यायचा असेल तर काय देशील?
2: मेसेज द्यायचा असेल तर मी असं बोलेन की ही जी एक मेंटॅलिटी आहे ती जनरली कॅज्युअल असतेच, पण त्या मेंटॅलिटीमध्ये कसं आहे ना, माणसाने कधी ना फायदा बघा, तर त्या मेंटॅलिटीमध्ये फील करावं, कॅज्युअल राहावं, पण ते किती ह्याचा विचारही करावा.
0: एक्झॅक्टली.
2: कुठे कसं असायचं आणि कुठे कसं असायचं ह्याचा विचार करावा असं माझं म्हणणं.
0: नाही, एक्झॅक्टली, हे खूप खरं आहे. म्हणजे अगदीच तुम्ही सगळंच सोडून फक्त ह्याच्या मागे लागा असं नाहीये, पण येस, ते एन्जॉय करता करता तुम्ही कसं स्वतःला ग्रूम करताय, कसं स्वतःला डेव्हलप करताय, बॅलन्स खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मला असं वाटतं एनडी इव्हेंटच्या माध्यमातून ही जी एक वेगळी शिकवण आहे ती बॉईज कॅटेगरीवरती सुद्धा झालेली आहे, कारण ते ऐकत नाही, ते खूप मस्ती करतात. तर ह्या सगळ्यामध्ये त्यांना कुठेतरी स्ट्रिक्टली त्यांनी ऐकलं पाहिजे हे तुम्ही शिकवलंय.
1: ऍक्च्युली बॉईज खूप ओबिडियंट होते, जेवढे बॉईज होते ना कधी त्यांनी मस्ती केली नाही, थोडे फक्त ना ते लोक गॉसिप करत बसायचे ग्रुमिंग वेळी, हे आम्ही ऑब्झर्व केलंय. तर रश्मी
0: बॉईज आर डुईंग गॉसिप,
1: इथे उलट होतं, मुली गॉसिप नव्हते करत, इथे मुलांचा ग्रुप एक वेगळा असायचा, मस्ती ऍज सच नाही पण गॉसिप, त्यांचे काय गप्पा चालू असायचे मी आजपर्यंत आम्हाला माहिती नाही पण असायचं. पण रश्मी मॅम वॉज व्हेरी स्ट्रिक्ट अबाउट इट, आणि निमिषा पण खूप स्ट्रिक्ट होती, निमिषा मॅम पण अशी खूप लक्ष देऊन होती. रश्मी मॅम तर केस पण जर सपोज व्यवस्थित नसती ना तिथल्या तिथे, नेक्स्ट टाइम नाही असं असेल तर मी कैची घेऊन केस. त्याच्यामुळे ग्रूमिंग असं नाही की जस्ट ऑन द फिनाले डे, ग्रूमिंग मध्ये सुद्धा येतात ना, तुम्ही वेल ड्रेस्ड पाहिजे, तुमचं हेअर व्यवस्थित केलेलं पाहिजे. या बाबतीत आम्ही असं नाही की तुम्ही बॉयज म्हणजे तुम्ही काय असं कसं पण येत
0: नाही, बिलकुल.
1: सो ते ग्रूमिंग मध्ये शिकले, सुरुवातीला जरा आले असे कसे पण वगैरे एकदम कॅज्युअल आणि वगैरे, म्हणजे मी सगळ्यात बॉईज बद्दल म्हणते कसे पण यायचे, मग मी त्याला सांगायचे मग तुमचे रील्स होत आहेत, तुमचं सगळं पोस्ट होत आहे, सगळं इट इज एव्हरीथिंग इज विजिबल, सो यू शुड लुक ग्रूम्ड. त्याच्यानंतर सगळे व्यवस्थित फॉलो करायला लागले आणि व्यवस्थित, आणि बाय द टाइम फिनाले येईल पण त्यांना कळलं की याचं सिरियसनेस किती आहे.
0: बरोबर.
1: जर आम्ही ते ग्रुमिंग मध्ये स्ट्रिक्ट नसे राहिलो ना, मग ह्यांना ते तेवढं ह्यांनी फिनाले सिरियसली घेतलं. त्यांना फायदा झाला.
0: येस, 100%. पार्थ, खरं तर आता तुम्ही अगोदर भेटत होतात, ग्रुमिंग सेशन तुमचे व्हायचे, त्यावेळेला तुम्ही पुन्हा एकत्र होतात, फिनालेला तुम्ही सगळेजण पूर्ण दिवस कम्प्लीट एकत्र होतात, काय मिस करतोय सध्या आता इव्हेंट संपल्यानंतर?
2: सध्या दर रविवारचे ग्रुमिंग सेशन
1: आम्ही पण खूप करतोय,
2: आणि जसं एनडी टीमने कोऑपरेशन दाखवलं, जसं आमच्यावर त्यांनी मेहनत घेतली, खूप मिस करतोय. आणि फ्रेंड्स काय
0: आणि येस पुढे काय गोल्स आहेत तुझे, म्हणजे जसं तुला आता ऍक्टर व्हायचंय तर आता सध्या काय चालू आहे, कशा कशावरती काम करतोय?
2: सध्या मी थिएटर तर माझं चालूच आहे साईड बाय साईड, आणि आता तरी 12th स्टँडर्डच्या बोर्ड्स वर फोकस आहे.
0: yes.
2: आणि त्याच्यानंतर तेच मी जसं आधी सांगितलेलं आहे की एज्युकेशन चालू राहणार, पण त्याच्यावर साईड बाय साईड पॅशन आणि फॉलो होत आहे.
0: क्या बात आहे, क्या बात आहे, म्हणजे ही इज व्हेरी क्लिअर अबाउट की त्याला काय करायचं.
1: अँड कॉम्पिटिशन ऑल्सो बॉईजच्या ग्रुपमध्ये वॉज व्हेरी हेल्दी पण होती अँड टफ पण होती, आणि पेरेंट्स वर रिअली गुड. त्यांच्या पेरेंट्सनी खूप कॉपरेट केलं सगळे बॉईज कॅटेगरीमध्ये, आणि समहाव दे ऑल वर लाईक फ्रेंड्स आणि कनेक्टेड अँड ऑल, असं सगळं पण होतं.
0: हो म्हणजे जरी तिकडे पार्कचं नाव अनाऊन्स झालं तरी त्याच्यासाठी टाळ्या वाजवणार आहे त्याचे फ्रेंड्स, ते खूप हॅपी वॉज
1: व्हेरी
0: हेल्दी. सो हेच खूप इम्पॉर्टंट आहे, कॉम्पिटिशन असतेच पण ती हेल्दी कॉम्पिटिशन जेव्हा होते ना तेव्हा त्या शोचे अजून जास्त मजा.
1: विनिंग लुझिंग हे दोन्हीही आपल्याला प्रॉपर वेने एक्सेप्ट करता आलं पाहिजे.
0: एक्झॅक्टली,
1: असं नाही की मी जिंकलोय म्हणून मी ओव्हर कॉन्फिडंट आणि तू हरलाय असं तसं नाही, आणि मी हरलोय म्हणून अरे हा जिंकला नाही मी का हरलो असं नाही, दोन्ही एक्सेप्ट करता तुम्हाला आलं पाहिजे असं आहे, तर तुम्ही पुढे जाऊ शकाल आणि तुमच्या चुका काय